नमस्कार, सोलापूर सुप्रभात। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ, शके 1948 अर्थात 23 जून 2026। सकाळचे 5:55:30 झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सेवेला प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
1: भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना गायली सुमन कल्याणपूर यांनी।

भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत कवी सुधांशी यांची रचना संगीतबद्ध केली आहे जयकुमार पार्टे यांनी स्वर आहे आर्यन पराडकर यांचा

सकाळचे 6:14 झाले आहेत. मंगल प्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरातली भक्तिरचना. गीतकार आणि संगीतकार आहेत अण्णा जोशी.

0: आताच आपण के जयस्वाल यांच्या स्वरात यशवंत अभ्यंकर यांची भक्तिरचना ऐकली. संगीतकार भानुकांत लुकतुके. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सहा वाजून 21 मिनिट होत आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण स्नेहा शिंखेडे यांचं.
2: प्रेमाचा सुकाळ.
3: श्रीमद भागवतामधल्या दोन कथा या पुत्रांनी पित्याचा उद्धार केला हे सांगून मूल्यवर्धन आणि मूल्य रक्षणाचं मर्म सांगणार आहेत. चतुर्थ स्कंधामध्ये ध्रुवाचं आख्यान आहे. ध्रुवाचा पिता उत्तानपाद याला दोन राण्या होत्या. त्यातल्या नावडत्या राणीचा पुत्र हा ध्रुव होता. एकदा बालसुलभ स्वभावानुसार तो पित्याच्या मांडीवर बसायला गेला असता कठोर शब्द बोलून त्याला आवडत्या राणीनं पित्यापासून वंचित केलं. स्त्री स्वाधीन राजा काहीही करू शकला नाही तेव्हा अपमानित बालध्रुव तपश्चर्यासाठी वनात निघून गेला. भगवान श्रीहरींना प्रसन्न करून अढळ पद मिळवून पित्याची कीर्ती वाढवून जेव्हा तो राजधानीत परत आला तेव्हा उत्तानपाद राजा त्याला भेटायला सामोरा गेला. प्रेमाने आलिंगन देऊन त्याला त्यांनी अश्रूंनी स्नान घातलं. ध्रुवानी यौवनावस्थेत पदार्पण केल्यानंतर राजानी त्याला राज्याभिषेक करून वनगमन केलं. सप्तम स्कंधामध्ये प्रल्हादाची कथा आहे. हिरण्यकश्यपू या दैत्याचा पुत्र असलेला प्रल्हाद मात्र भगवत भक्त आहे. विष्णू भक्तीपासून परावृत्त करण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपल्या पुत्राचे हाल हाल केले. अनेकदा त्याला मृत्यूच्या दाढेतही लोटून दिलं. भक्ताविषयी भगवंतांना अपार प्रेम असतं तेव्हा भक्तरक्षणासाठी विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूला नखांनी चिरून मारून टाकलं. त्यानंतर मोठ्या प्रेमाने भगवंतांनी प्रल्हादाला मांडीवर घेतलं. भगवंतांनी आनंदाने प्रल्हादाला वर देऊ केले तेव्हा तो काय म्हणाला, माझ्या पित्याला सद्गती द्या. भगवंत म्हणाले, तुझ्या सत्कर्माच्या जोरावरच त्याला सद्गती मिळेल, ती शक्ती माझ्यात नाही. तुझ्यासारखा पुत्र 21 पिढ्यांचा उद्धार करतो. तुझ्यासारख्या भक्तांसाठी आज मी एका दैत्याला मांडीवर घेतलं. माता पिता दुराचारी असले आणि पुत्र सदाचारी असला तर त्या मात्या पित्यांचा उद्धार होतो. पण माता पिता सदाचारी असून पुत्र जर दुराचारी असेल तर त्या मात्या पित्यांचा उद्धार होऊ शकत नाही. त्यांना दुर्गती प्राप्त होते. साहित्यामध्ये व्यवहारामध्ये मातृमहती मोठ्या गौरवाने गायली जाते परंतु पितृप्रेमाकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. पित्याची माया ही मुखी असते ती दिसत नाही. अंतरीची कळकळ कधी कधीच

0: प्रगट होते, बोलकी होते. बरेचदा तर आयुष्याच्या उत्तरार्धात आठवणी जाग्या होतात आणि नियती माणसाला वयाच्या त्या त्या टप्प्यावर आणून बसवते, तेव्हा माणसाला अकस्मात बाप कळतो. कधीच न आकळलेल्या, कधीच न उकललेल्या गाठी या अकस्मात सुटतात. आयुष्याचं रंगीत रीळ चित्रफिताप्रमाणे एक एक प्रसंग उलगडत जातो, तेव्हा वाटतं की हा गुप्त प्रवाह सोबत होता आपल्या, पण कळला का नाही. आई उमजते पण पिता कळतोच असं मात्र नाही. संत मंडळींना विश्वाच्या बापाची उड आहे. हा अलौकिक पिता पंढरपुरात विटेवर उभा आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भीवरीचे तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माहेर हा शब्द स्त्रीत्वाशी निगडित आहे, परंतु एकनाथ महाराजांनी त्याला माहेर असं म्हणतात. पुरुषांनाही माहेर असतं. हे आहे एका जीवाचं माहेर. जीवाचं शिवात रूपांतर होण्यासाठी सर्वांनाच हे मायबाप हाका घालत असतात. सद्गुरूंना शरण गेलं की त्यांच्या कृपेनी या माहेराची आपल्याला सतत आठवण राहते. संत ज्ञानदेव महाराजांनी लिहिलेल्या अभंगाची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरू अशी आहे. कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवी वरू आजी सोनियाचा दिनू. या अभंगात असं म्हणतात तर ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा या अभंगामध्ये सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा असं माऊली म्हणतात. यात अर्थ रंग आणि अर्थाकार आहेत. रखुमा देवीचा पती पांडुरंग हा आपला पिता आहे असं सुचवताना त्यांच्या लौकिक मातापित्याचं नावही हेच आहे हेही सुचवून देतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे संत नामदेव महाराजांनी वर्णन जे केलंय ते वाचताना विठ्ठल भक्तांच्या डोळ्यातमधून सतत अश्रू न वाहिले तरच नवल. संत निवृत्तीनाथ यांनी ज्ञानदेवांचे दोन्ही कर हाती घेऊन त्यांना समाधीस्थानी नेलं. नदीतल्या माशांना माजवण घातलं. उदय असता वाचूनही दाही दिशा धुंद झाल्या. गगन कालावलं. ज्ञानेश्वर महाराज आसनावर बसले. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. संत नामदेव महाराज म्हणतात, झाकी आले डोळे ज्ञानदेवे. ज्ञानदेवांनी समाधी घेतली तेव्हा महाराज म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिन कर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. सारे विश्व ज्ञानोबा माऊलीचं गजर करतं. ज्ञानेश्वर माऊली ही विश्वजननी आहे. संत नामदेव महाराज ज्ञानदेवांच्या समाधी प्रसंगी विव्हळून अंतरातून सांगतात, बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. ज्ञानदेवांचं सगुण रूप दिसेन असं झालं तेव्हा सारेच कासावीस झाले. संत निवृत्तीनाथ व्याकुळ झाले, म्हणाले, माय बापे आम्हा त्यागी आले जेव्हा ऐसे संकट तेव्हा झाले नाही. सूर्याला विश्वपिता म्हणतात कारण तो जगाचा आधार आहे. ज्ञानदेवांनी समाधी घेतली आणि आधारच लोपला म्हणून कदाचित संत नामदेव महाराज माऊलींना बाप समाधीस्त असं म्हणत असावे. सर्वांच्या काळजात लपलेल्या बाप या नात्याला समजणं उमजणं म्हणजे समृद्ध होत जाणं हे नक्की.
1: विचारपुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला, संतांची ए गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण केलं होतं स्नेहा शिंखेडे यांनी.
2: प्रेमाचा सुकाळ.
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आपण सोशल मीडियावरही ऐकू शकता. तेव्हा युट्यूब आणि इन्स्टाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
4: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
5: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
4: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87400304008.
6: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
6: शेरवानी

0: ब्लेझर इंडो वेस्टर्न मोदी जॅकेट
1: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो बुधवार पेठ मोहोळ
1: अरुण नरखेडकर अंगर
0: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी
4: सर्व प्रकारच्या भाज्यांची फळांची झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
3: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी सूत मिल समोर वाघोली तालुका मोहोळ.
4: मोबाईल 9992 42 41 49.
5: आता ऐकूया सोलापूर दिनांक.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
7: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
8: ऍडमिशनचं काम झालं.
7: आणि एवढी मोठी फी?
8: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपये पर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपया पर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
7: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
8: मोबाईल 9692223252.
9: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. सोलापूर जिल्ह्यात येत्या 48 तासात जोरदार पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा ताजा अंदाज. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल सुरू. 97,000 कोटींच्या पुरवण्या मागण्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 20,000 कोटींची तरतूद. विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीचं वर्चस्व. भाजपाचे राजेंद्र राऊत सोलापूरच्या जागेवरून विजयी. पंढरपुरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेप लावण्याला स्थगिती. आज आणि उद्या दर्शनासाठी मंदिर पूर्ववत राहणार खुलं. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 92 वर्षांनंतर इजिप्तला पहिला विजय. बेल्जियम आणि इराण संघ बरोबरीत. आता घडामोडी विस्तारानं. अनुकूल परिस्थिती अभावी मागील 2 आठवड्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील हरणई त्याचबरोबर सोलापूर जिल्हा आणि हैदराबादसह अन्य परिसरात स्थिर राहिलेल्या मान्सूननं अखेर आता वेग घेतला असून त्यानं मुंबई पुण्यापासून अलिबागपर्यंत आता मजल मारली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार येत्या 26 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. मान्सूनच्या पुनरागमनानं नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. काल सकाळपासून मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली. पुढील 48 तासात धाराशिव पुणे आणि सोलापूर जिल्ह्यासह कोकणातील काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल मुंबईत सुरू झालं. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत बहिष्कार घातला. शोक प्रस्तावानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं. दरम्यान राज्य शासनाच्या वतीनं 2026-27 साठी तब्बल 97,706 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सभागृहात सादर केल्या. शेतकरी कर्जमाफीसाठी 20,000 कोटींच्या आर्थिक तरतुदीचा विषय या मागण्यात आहे. यावर 29 आणि 30 जूनला चर्चा होणार आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईचा मुद्दा मांडला. ऑपरेशन टायगरच्या केंद्रस्थानी असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरे शिवसेना गटाच्या बहुचर्चित 6 खासदारांचा काल मुंबईत शिंदे शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाला. या खासदारांच्या पक्षांतराची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचं शिंदे सेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. विरोधी ठाकरे शिवसेना गटावर श्रीयुत शिंदे यांनी जोरदार शाब्दिक प्रहार करत टीका केली. प्रवेश केलेले 6ही खासदार भविष्यात शिंदे शिवसेनेच्या तिकीटावर लढतील असं स्पष्ट करत शिंदे यांनी महायुतीमधील जागा वाटपाचा

आणि त्या खासदारांचं राजकीय भविष्य यावर उपस्थित झालेल्या चर्चांना आणि प्रश्नांना पूर्णविराम दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून देण्याच्या सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय झाला. या पक्षाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पहिल्या पसंतीची 483 मतं मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना 118 मतं घेता आली. 365 मतांची निर्णायक आघाडी घेऊन श्रीयुत राऊत विजयी झाले. या निवडणुकीत 13 मतं अवैध ठरली. राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या या निवडणुकीत भाजपानं आपलं वर्चस्व सिद्ध करत विजयाचा झेंडा फडकावला. दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत एकूण 17 16 जागांवर महायुतीचा विजय झाला. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला नाशिकमध्ये जोरदार धक्का बसला. अपक्ष आणि भाजपाचे बंडखोर उमेदवार श्रीयुत गोकुळ गीते हे इथं विजयी झाले. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्रीयुत नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. एकूणच राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा बोलबाला राहिला. महाविकास आघाडीची पिळचेहाट झाल्याची स्थिती राहिली. पंढरपुरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपण करण्याच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या निर्णयास येथील प्रथमवर्ग दिवाणी न्यायाधीश सोनाली राऊळ यांनी स्थगिती दिली. दरम्यान या निर्णयामुळे मूर्तीवर होणारी रासायनिक प्रक्रिया तूर्त रद्द करण्यात आल्यानं आज आणि उद्या श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी पूर्ववत खुलं राहणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्रीयुत राजेंद्र शेळके यांनी दिली. मूर्तीवर रासायनिक प्रक्रियेसाठी आज आणि उद्या भाविकांसाठी मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वी घोषित करण्यात आला होता, तो निर्णय आता रद्द झालाय. आषाढी एकादशी महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील 91 गावांना 4.5 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. यंदाच्या वर्षापासून नवीन 11 गावांचा समावेश निधीसाठी करण्यात आलाय. पालखी मुक्काम, विसावा आणि रिंगण सोहळा होणाऱ्या गावांना 2.5 ते 12 लाखांपर्यंत जिल्हा परिषदेच्या वतीनं निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरटीओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं पंढरपूर शहरातील नियमबाह्य ऑटो रिक्षा आणि मनमानी भाडे आकारणीवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढलं आहे. रिक्षा चालकांकडून जादा भाडं घेणं किंवा गैरवर्तन करणं असे प्रकार घडल्यास नागरिक आणि वारकरी यांनी तत्काळ परिवहन विभागाच्या मदत कक्षाशी 0217-230-3099 यावर संपर्क साधावा असंही प्रसिद्धीपत्रकातून आवाहन करण्यात आलं आहे. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. शालेय विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी लागणारे विविध शासकीय दाखले आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता आपले सरकार सेवा केंद्रांवर हेलपाटे मारण्याची किंवा तासन तास रांगेत उभा राहण्याची गरज पडणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच हे दाखले सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनानं एक मोठा आणि अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शासनानं एक परिपत्रक जारी केलं आहे. सोलापूर ते मुंबई विमानसेवा 1 सप्टेंबर 2026 पासून पुन्हा सुरू होतीये. या महिन्यातील विमानसेवेसाठी तिकिटांचं बुकिंग सुरू करण्यात आलंय. भीमा नदी काठावरील शेतीचा कपात केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यावा या मुख्य मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. सोलापुरातील होडगी रस्त्यावरच्या नैसर्गिक नाल्याच्या पुनर्स्थापनेस आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली असून महापालिकेनं केलेल्या कारवाईस मान्यता दिली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल खेळवण्यात आलेल्या गट फेरीतील सामन्यांमध्ये इजिप्त संघानं न्यूझीलंड संघावर 3-1 अशी प्रभावी मात करत पुढील फेरीच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकलं.
इजिप्त संघानं 92 वर्षानंतर पहिला ऐतिहासिक

0: ऐतिहासिक विजय मिळवला. बेल्जियम आणि इराण हे दोन्ही संघ बरोबरीत आहेत. आज रात्री 2:30 फ्रान्स विरुद्ध इराक या संघांमध्ये सामना होतोय. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. भारतीय न्यायसंहिता कलम 163(1)नुसार 26 जूनपर्यंत सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईट शो वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पालखी मार्ग मगरवाडी ते ईचगाव रस्ता या राज्यमार्गाच्या मजबूतीकरण कामाला 330 कोटींचा निधी मंजूर झालाय. आमदार राजू खरेंनी ही माहिती दिली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारपळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थलांतरास प्रशासनानं स्थगिती दिली आहे. गावातील मध्यवर्ती चौकात शिवरायांचा पुतळा कायमस्वरूपी ठेवण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांवर चर्चा केली आहे. आता तापमान. कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडे नोंदलं गेलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 38, किमान 26.5°. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. सोलापूर जिल्ह्यात येत्या 48 तासात जोरदार पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा नवा अंदाज. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल सुरू. 97,000 कोटींच्या पुरवण्या मागण्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 20,000 कोटींची तरतूद. विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीचं वर्चस्व. भाजपाचे राजेंद्र राऊत सोलापूरच्या जागेवरून विजयी. पंढरपुरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेप लावण्याला स्थगिती. आज आणि उद्या दर्शनासाठी मंदिर पूर्ववत राहणार खुलं. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 92 वर्षांनंतर इजिप्तला पहिला विजय. बेल्जियम आणि इराण संघ बरोबरीत. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकचा संकलन केलं होतं पत्रकार शिवाजी भोसले यांनी.
3: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
4: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार.
3: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोरचं अंबिका हॉस्पिटल.
5: मोबाईल 99217555554.
6: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
7: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी जाती गल्ली सोलापूर.
8: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
9: व्हीआर पवार, साठी गल्ली सोलापूर.
2: आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, बहुतांश पिकं ही पूर्णतः किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये परपराग फलित असून परागीभवनासाठी अनेक उपयुक्त कीटक जसं की मधमाशा, गांधीलमाशा, कुंभारीण या माशांवर अवलंबून असतात. त्यामुळे अशा उपयुक्त कीटकांचं आणि विशेषतः मधमाशांचं संगोपन करणं आणि त्यांचं संवर्धन करणं सध्याच्या काळात खूप आवश्यक आणि महत्वाचं आहे. मधमाशांच्या विविध प्रजाती असून त्यापासून शेतीमध्ये होणाऱ्या अनेक फायद्यांसोबतच मध तसंच त्यापासून मिळणारं मेण, जेली यापासून आपल्याला चांगल्या प्रमाणात वार्षिक उत्पादन वाढवता येतं. यामध्ये महत्वाची अशी प्रजाती म्हणजे आग्या मधमाशी, जिला एपिस डॉर्साटा असं म्हणतात. भारतामध्ये समुद्र सपाटीपासून 3,500 फूट उंचीच्या प्रदेशात या माशांची मोहळं आढळतात. या माशा 5 ते 7 फूट लांब आणि 2 ते 4 फूट उंच आकाराचं पोळं डोंगराच्या कड्यावर आणि उंच इमारतीवर, त्याचप्रमाणे झाडावर किंवा पाण्याच्या टाक्याखाली अशा अवघड ठिकाणी उघड्यावर बांधत असतात. आग्या मधमाशी ही इतर मधमाशांपेक्षा आकारानं मोठी असून तिचा स्वभाव हा रागीट असतो. खाद्याच्या उपलब्धतेनुसार त्या स्थलांतर करत असतात. पराग आणि मकरंद गोळा करण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर या माशा जातात. या माशांचा परागीभवनासाठी अत्यंत चांगला उपयोग होतो. या माशांपासून मधाचं 30 ते 40 किलो उत्पादन प्रतिवर्ष

0: प्रतिपोळं मिळतं. याचप्रमाणे दुसरी एक फायदेशीर जात म्हणजे फुलोरी मधमाशी, जिला एपिस फ्लोरिया म्हणून ओळखलं जातं. या माशा भारतामध्ये सर्वत्र आढळतात. समुद्रसपाटीपासून 1000 फूट उंचीपर्यंतच्या प्रदेशात या माशा आढळून येतात. लहान पोळं झुडपात, कुंपणात किंवा सुरक्षित सावलीच्या ठिकाणी अथवा उघड्यावर बांधतात. या माशांचं पोळं 6 ते 9 इंच लांब आणि 4 ते 8 इंच उंच असतं. या माशा आकारानं सातेरी मधमाशांपेक्षा लहान असतात. कामकरी माशांच्या नारंगी रंगाच्या अंगावर पाठीमागच्या निम्म्या भागावर काळे पांढरे पट्टे दिसून येतात. या माशांचा देखील परागीभवनासाठी अत्यंत चांगला उपयोग होतो. आपलं खाद्य गोळा करण्यासाठी या माशा 1.5 ते 1 किलोमीटरपर्यंत प्रवास करतात आणि यांपासून प्रतिवर्ष प्रतिपोळं 500 ग्रॅम इतकं मधाचं उत्पादन आपल्याला मिळतं. आणखी एक महत्वाची मधमाशीची जात म्हणजे सातेरी मधमाशी, जिचं शास्त्रीय नाव एपिस सेरेना इंडिका असं आहे. या माशांना सातपुडी मधमाशा असंही म्हटलं जातं. झाडाच्या ढोलीमध्ये, कड्या कपारीच्या छोट्या गुहांमध्ये, मुंग्यांचं वारुळ अशा अंधाऱ्या जागेमध्ये या माशा राहतात. ठराविक अंतरावर एकाला एक समांतर अशी 1 ते 8 पोळी बांधतात. पोळ्याचा आकार हा 20 बाय 15 सेंटीमीटर इतका असतो. या माशा स्वभावानं शांत असून क्वचित स्थलांतर करतात. एका पूर्ण वाढलेल्या वसाहतीमध्ये 20 ते 30 हजार कामकरी माशा आढळतात. अशा पद्धतीनं आपल्याला शेतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या आणि त्याबरोबरच आपल्याला आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या या मधमाशांचं पालन करणं शेतकरी बांधवांसाठी कायमच फायदेशीर ठरतं.
1: आताच पण आजचा कृषी सल्ला ऐकला. कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आपण जाणून घेऊ शकाल आणि जैविक निविष्ठांचं उत्पादन तंत्र याविषयी अमोल शास्त्री यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आता आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि सहकारांच्या स्वरात योगेश यांची भक्तिरचना, संगीत श्याम सागर यांचं.

0: आताजवळ सुरेश वाडकर आणि सहकारांच्या स्वरात योगेश यांची भक्तिरचना ऐकलीत, संगीतकार श्याम सागर यांचा. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचा कार्यक्रम.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
2: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
4: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
3: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
4: मोबाईल 920-95-94-290.
3: वेळ 10:30 to 8:30.
5: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
6: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
5: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
6: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर.
5: 10 to 2 PM.
6: मोबाईल 98-50-33-88-07.
4: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 June 2026 रोजी 9 to 2 PM PCOD आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
3: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं जाईल. पत्ता: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर.
4: मोबाईल 75-58-300-637.
7: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
7: मोबाईल 91-72-710-499.
8: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
5: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
8: सोमवार ते शुक्रवार 10 to 4 PM. मोबाईल 95-79-790-940.
6: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
5: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
6: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन, 10,49,000 पुढे, रेल्वे स्टेशन, डीमार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर, मोजकेच फ्लॅट शिल्लक.
5: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
6: मोबाईल 73-5000-25-47 आणि 84-11-966-700.
3: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
4: निसर्गरम्य ठिकाणी

0: सोलापूरपासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव।
1: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल।
0: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28। जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल।
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी।
3: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून।
3: हे दागिने त्यांच्याकडूनच आणलेत।
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर। फोन 274-30-72।
5: कंबरदुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
6: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी विमानतळ, होटगे रोड, सोलापूर।
5: मोबाईल 91-30-396-809।
7: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
8: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू। लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर।
0: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496।
5: डॉक्टर, इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे? कोटा, राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात। मोशन एज्युकेशन सोलापूर,
9: जी नीट, एमएसटी, सीईटी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी, तर एमएसटी सीईटी साठी स्पेशल बॅच।
5: आणि विद्यार्थ्यांना दिवसा कॉलेज करून संध्याकाळी सीईटी ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच। 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू।
9: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज।
5: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर। मोबाईल 97-666-46-400 आणि 78-220-97-296।
9: मोशन आहे तर भरोसा आहे,
5: मोशन आहे तर हमखास सिलेक्शन आहे।
10: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
11: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96-37-91-22-88।
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
0: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन।
12: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
13: अहो, श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
14: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
13: मोबाईल 93-72-14-44-34।
0: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
1: इयत्ता 3 ते 12वी मुलींचं निवासी गुरुकुल।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ।
1: संपर्क 87-88-46-1497।
5: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर साऊ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
9: मोबाईल 77-19-92-22-55।
1: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
15: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्य

0: आरोग्यम आणि धनसंपदाही आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
1: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73-85-81-85-55.
2: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
3: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
2: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
3: संपर्क 98-60-10-44-70.
4: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत आपण एक गाणं गुणगुणण्यासाठी.

आताच आपण मोहम्मद रफी यांच्या स्वरात हसरं जयपुरी यांचं गीत ऐकलं. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेला हा चित्रपट होता दिल तेरा दीवाना. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आज संध्याकाळी 5 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पद्म पुरस्कार 2026 नागरी सन्मान सोहळा 2 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून करणार आहोत. आज संध्याकाळी 5 वाजता.

एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आपण सोशल मीडियावरही ऐकू शकता. त्यासाठी युट्यूब आणि इन्स्टाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सकाळचे 7:07 होत आहेत. काही संदेशांनंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सकाळच्या वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्यासमोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि अॅडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात। पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश। उत्तर प्रदेशात लखनऊ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच। आता सविस्तर बातम्या। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली। काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या। यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे। त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे। विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे। सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली। मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला। ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता। आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत।
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं। विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला। ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला। महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही। निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून।
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले। जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले। धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला। सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले। अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले। नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले। नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे

0: अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हस्कर.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते मम्मुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशः आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. काही शेळ्या

0: आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:21 झाली आहेत.
2: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
1: आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
6: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.
1: श्रोते, आज रात्री 8:15 प्रसारित होणाऱ्या साहित्य संपदा या कार्यक्रमात कवी आणि लेखक इंद्रजित पाटील यांच्या कविता अभिवाचनाचा कार्यक्रम फेल्युअर एक्सपेरिमेंट आम्ही प्रसारित करणार आहोत. संवादिका अश्विनी वाघमोडे, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. आज रात्री 8:15 साहित्य संपदा हा कार्यक्रम.

श्रोते आज संध्याकाळी 5 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पद्म पुरस्कार 2026 नागरी सन्मान सोहळा 2 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून करणार आहोत आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून.

0: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला.
1: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून.

0: श्रोते, आज रात्री 10 ते 11 या वेळेत प्रसारित होणाऱ्या हॅलो आपल्यावर या फोन इन कार्यक्रमासाठी तुम्ही फोन करायचा आहे. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत 94-22-65-17-41 या मोबाईल नंबरवर हॅलो आपल्यावर या फोन इन कार्यक्रमासाठी. आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन आत्ताच आपण ऐकलीत. 7:25 होत आहेत. आता काही क्षणातच दिलखुला साहा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
1: ७:25 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहितच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळं सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही. तुम्हाला ते हळूहळू एक एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडंसं लाईफस्टाईल, थोडंसं मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर. मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता आणि आपलं मन जे आहे

0: हे नाते एका ठिकाणी एक मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचं आहे. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे. मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं, ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडंसं कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपने दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. म्हणजे तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काही जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
0: ते कसं ठेवायचं?
1: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं, ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्त्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते अशा वेळेस, तर तुम्ही कूल, काम, एकदम चांगले आनंदी राहाल तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राण आयाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं है ना, ते ताणायचं. म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेने श्वास सोडायचा.
0: अच्छा.
1: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही, तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं, इतका कंट्रोल्ड वेने सोडू शकत नाही.
0: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
1: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
0: अच्छा. आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
1: हो ना,
0: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. जे आपल्याकडे नाही येत आहे आणखीनच हवं असतं. तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
1: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतं तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या. मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल

0: विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा.
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं.
1: अच्छा.
0: ठीक आहे. अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आत्ताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं, है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना, तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा.
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची, आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा. आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण. तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, मनाचं नियंत्रण स्वतःचं. तर त्याचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे. मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर, तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण, तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत येतं,
1: काहीतरी आठवतं आपल्याला. अरे,
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा.
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा.
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार, की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूज काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रात तो सहक्षेपित केला. 7:39 झाली आहेत.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।
2: दुधात थोडे केशर घालू, अरे स्वयंपाकाची लज्जत न्यावी।
1: तेव्हा श्रोते हो, खमंग रुचकरच्या आजच्या अंकात कोणता पदार्थ आहे हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका आज सकाळी 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम। 7:40 झाली आहेत।
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
4: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू, लाहोटी साडी चाफी गल्ली सोलापूर।
1: आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत नाग देशपांडे यांची रचना, संगीतकार राम फाटक, हे गीत गायले सुधीर फडके यांनी।

0: आताच आपण सुधीर फडके यांच्या स्वरात नाग देशपांडे यांची गीतरचना ऐकली. संगीतबद्ध केली होती राम फाटक यांनी. 7:45 झाली आहेत. श्रोते भावदर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकणार आहोत 7:50 पण आता ऐकत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप

विवाह संस्था, आजच नावनोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991, 1800 267 1991, 1800 267 7910, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था.

0: पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता 7:50 झाली आहेत. ऐकूयात भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रंजना प्रधान यांनी संगीतबद्ध केलेलं गुरुनाथ मुकुंद देसाई यांचं गीत गायलंय उषा वाघ यांनी.

श्रोते, आताच आपण शांता शेळके यांची गीतरचना ऐकलीत. गायली होती किशोरी आमोणकर यांनी, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि याबरोबरच आजचा भावधारा हा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोते, आज रात्री 8:15 प्रसारित होणाऱ्या साहित्य संपदा या कार्यक्रमात कवी आणि लेखक इंद्रजित पाटील यांच्या कविता अभिवाचनाचा कार्यक्रम फेल्युअर एक्सपेरिमेंट आम्ही प्रसारित करणार आहोत. संवादिका अश्विनी वाघमोडे, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. आज रात्री 8:15. श्रोते, आज रात्री 10 ते 11 या वेळेत प्रसारित होणाऱ्या हॅलो आपली आवड या फोन इन कार्यक्रमासाठी तुम्ही फोन करू शकता. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत 94-22-65-17-41 या मोबाईल नंबरवर संवाद साधून तुम्ही तुमच्या पसंतीचं गाणं कळवू शकता. तेव्हा अवश्य फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत 94-22-65-17-41 या मोबाईल नंबरवर हॅलो

0: चार जहाज होर्मुज जलडमरू मध्य पार करने के बाद भारतीय बंदरगाहों की ओर बढ़े। और कैलिफोर्निया में आज से शुरू हो रहे यूएस ओपन सुपर बैडमिंटन टूर्नामेंट में लक्ष्य सेन और तन्वी शर्मा भारत की अगुवाई करेंगे। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। 8:15 झाली आहेत।
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल।
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ।
3: संपर्क 87 88 46 14 97।
1: आता प्रसारित करत आहोत लोकरंगा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम। श्रोते हो, आज आपल्या आवाजाची रसिकांवर मोहिनी घालणारे देशभरात गाजलेले लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचा स्मृती दिन आहे। 1933 सोलापूर जिल्ह्यातील मंगळवाडा या गावी त्यांचा जन्म झाला। प्रल्हाद शिंदे यांनी शेकडो भक्तिगीतं भावगीतं कव्वाली कोळीगीतं गाऊन आपल्या गायकीचा वेगळा ठसा उमटवला। शिंदे यांची गाणी आजही मराठी रसिकांच्या मनात घर करून आहेत। त्यांना आज त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन करूयात आणि ऐकूयात त्यांच्या स्वरातलं हे लोकगीत।

0: आताच आपण प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं संजय पवार यांचं लोकगीत ऐकलं, संगीतबद्ध केलं तो मधुकर पाठक यांनी. लोकरंग हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकणार आहोत 8:25, 8:20 झाली आहेत. दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुना काटगळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूयात.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, महिलांना आवडणाऱ्या सोन्याच्या माळांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची नावंही खूप इंटरेस्टिंग आहेत. तर जोंधळी माळ किंवा कंठी माळ हे खास मराठी माळांचे प्रकार आहेत. त्यात मण्यांचे प्रकार कसे असतात, त्याची गुंफण कशी केली जाते, त्याचे पदर कसे असतात, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
4: नमस्कार. जोंधळी माळचा जो मणी असतो तो गुळगुळीत असतो, आणि त्या मण्यांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 24 ते 28 इंचामध्ये जर माळ बनवायची झाली तर 17-18 ग्रॅममध्ये बनते. एक एक मण्याचा जर विचार करायचा झाला तर 125 ते 150 मणी एका माळेमध्ये बसतात. त्यालाही मी मागल्या भागात जसं सांगितलं तसं काही लोक दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 7 दिवसाला एक एक मणी घेऊन साठवून मग त्याच्या माळा करतात. साधारणपणे आजच्या घडीला जर आपण असं धरलं 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची सोन्याची 10 ग्रॅमला, तर त्या सोन्याची किंमत 14 ते 16% मजुरी आणि 17 ग्रॅम वजनाची माळ म्हटलं तर साधारणपणे ती 3-1 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. आता हे जे मणी आहेत हे तारेमध्ये गुंफलेले असतात, म्हणजे जसे आपले मंगळसूत्र गुंफताना ज्या तारा असतात त्या प्रकारचे तारा असतात. दिसायला छान दिसतं जोंधळी मण्यांमध्ये पण मल्टीपदरचे माळा येतात, पण हे आपण सिंगल पदरच्या माळेचा विचार करतोय. मल्टीपदरची माळ असेल तर मी आधी सांगितलं असं एका बाजूच्या 3 पदरांवरती 2 पदकं, एका बाजूच्या 3 पदरांवर 1 पदक असं ते डिझाईन करून फ्युजन करून ते वापरलं जातं. तशाच प्रकारे कंठीमणी पण असतो, जे जोंधळीमणी ज्या साईजचा असतो त्याच आकारमानाचा साधारणपणे कंठीमणी असतो, फक्त त्याला तास असतात, षटकोनी जरा असं दिसण्याचा प्रकार असतो, म्हणजे जरा ते चमचमतं, जास्त ग्लेज येतं. आणि कंठीमणीलाही साधारणपणे जोंधळीमणी सारखेच 125 ते 150 मणी, साधारणपणे 24 ते 27-28 इंचापर्यंतची लांबी, आणि वजन म्हणाल तर ते साधारणपणे 15 ते 16 ग्रॅम वजन, मजुरी सकट 2-3 लाखाच्या ऐवजी ते कुठेतरी 2,80,000 रुपये होत असेल. तर अशा प्रकारे या दोन्ही माळा जर विचार केला तर प्रत्येक माळ, म्हणजे आपण अगदी पहिली बघितलेली मोहन माळ, त्याच्यानंतरची जोंधळी माळ, आताची कंठीमणी माळ, या सगळ्या माळा जर विचार केला आपण तर त्या साधारणपणे 3 लाख रुपयाच्या घरामध्ये बसतात, जीएसटी मजुरी आणि याच्या सकट, सब्जेक्ट टू सोन्याचा भाव आपण जो धरला 1,50,000 रुपये तो राहिला आणि जर ग्राहक आणखीन आनंदी झाले तर त्याप्रमाणे, म्हणजे दर महिन्याला साधारणपणे तुम्हाला 30,000 सेव्ह केले तर 10 महिन्यानंतर मजुरीत काहीतरी वाचून तुम्हाला ही माळ मिळू शकेल.
2: खरे सर, तुम्ही हे जे जोंधळी माळ आणि कंठीमणी माळीविषयी माहिती सांगताय तर आकारमान त्याचं लहान मोठं केलं तर त्याच्यामध्ये लाख भरलेली असते का?
4: म्हणजे मी म्हटलं असं जे साबुदाण्याची गोळी जी होमिओपॅथीची असते त्या साईजच्या मण्यांचा विचार करून आपण ते वजन वगैरे विचार केला. जर मणी मोठे बनवले ते आकाराने तर त्याचं वजन वाढणार, तेवढ्याने किमती वाढणार. लाखी मणी हा पूर्वीचा प्रकार होता. आताच्या आधुनिक काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या आधुनिक प्रोसेस असल्यामुळे हॉलो मणी पण व्यवस्थित टिकणारे, न चेपले जाणारे बनवण्याची एक टेक्निक निर्माण झालंय. त्यामुळे तुम्ही मोठा मणी करू शकता, वजन वाढेल,

0: बर
1: लाखीमणी केलात तर खूप वजन कमी होईल, कारण त्याच्यावरती तर तो पापुद्रा चढवलेला असतो. पण आता लाखीमणी तितकेसे पॉप्युलर नाहीत, त्यामुळे मण्याचा साईज वाढवू शकता आणि त्या आकारमानानुसार त्याचं वजन वाढेल. त्यामुळे आपण जे विचार करतोय ते साबुदाण्याच्या गोळीच्या आकाराने त्याचं वजन विचार करतोय, अदरवाईज त्याचं वजन निश्चितच वाढेल.
0: बरोबर. मोडक सर, जोंधळी माळ आणि कंठी मणिमाळ या जनरली लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या खास दागिन्यांची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: श्रोते, आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आता लोकरंग या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोविंद दत्ता यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची रचना गायली सुलोचना चव्हाण यांनी.

कधी हळूच द्यावा जरी पदराला झटका, कधी मुरडून डोळ राग दावावा लटका, कधी फुगून बसावा उगीच घटका घटका घटका घटका, कधी उचलावी भुवई डावी हसून बघाव जरा, कधी उचलावी भुवई डावी हसून बघाव जरा, गबाई माझ्या नखऱ्याच्या शम

आताच आपण सुलोचना चव्हाण आणि सहकार्याने गायलेले शांता शेळके यांचं लोकगीत ऐकलं. संगीतबद्ध केलं तो गोविंद दत्ता यांनी. आणि याबरोबरच आजचा लोकरंग हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: लोकरंग हा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 8:30 होतात. आता थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्कारांनी सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवादविरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज

इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लो क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ जिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत
आतापर्यंत

0: 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम वाहिनी 103.4 MHz आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 8:40 झाली आहे. श्रोते, आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आता आपण ऐकणार आहोत. श्रोते, आज प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा वाढदिवस आहे. 23 जून 1942 साली पंढरपूर इथं त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म पंढरपूरचा असला तरी जब्बार पटेल यांचं बालपण सोलापुरात गेलं. शाळेत असताना जब्बार पटेल कविता करायच्या. त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या सुमारास कविवर्य बाभ बोरकर एका कवी संमेलनासाठी सोलापुरात आले होते आणि कुणीतरी त्यांना सांगितलं की एक नवीन मुलगा आहे. जब्बार यांनी निसर्गावर केलेली त्यावेळची त्यांची कविता ऐकून बोरकर फारच खुश झाले. जब्बार यांची वक्तृत्व कलाही त्यांनी जोपासली होती. त्यांचे कलागुण ओळखूनच विविध कला गुणदर्शनाच्या शिक्षकांनी त्यांना काम करायचं त्यांना सांगितलं. निवेदकाराचं त्यांनी काम केलं. मॅट्रिक नंतर जब्बार दयानंद कॉलेजमध्ये शिकू लागले. तिथे त्यांना अभिव्यक्तीच्या संधी मिळत गेल्या आणि त्याचबरोबर त्यांच्या कलेवरच्या निष्ठाही वाढत गेल्या. गोनी दांडेकरांच्या जयत्र जयत या कादंबरीवरून काढलेला त्याच नावाचा चित्रपट म्हणजे चित्रपटातली सांगीतिक वाटली. ऐकूयात जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या जयत्र जयत या चित्रपटातलं गीत. नादो महानोर यांची रचना आहे. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांनी सहकार्य केलेलं हे गीत आहे.

श्रोते हो, जैत्रजैत नंतर 1979 सालचा सिंहासन हा चित्रपट मुंबई दिनांक या अरुण साधू यांच्या कादंबरीवरून काढलेला. स्त्री अस्मितेचं भान देणारा उंबरठा 1982 सालचा तर सृजनशील दिग्दर्शकीय हाताळणीमुळे अनेक पुरस्कार मिळवणारा एक होता विदूषक 1992 सालचा. राष्ट्रीय एकात्मतेचा नरगिस दत्त पुरस्कार मिळणारा मुक्ता हा चित्रपट, हे चित्रपट खूप गाजले. आगे से राईट या हिंदी चित्रपटाचं लेखन त्यांनी केलं, तर मुसाफिर या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. श्रोत्या, निळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू यांसारखे दिग्गज कलाकार आमने सामने आणणारा सामना हा चित्रपट. चित्रपट खूपच गाजला. त्यातली रंगमहाली रंगबाजीचा डाव हा ही लावणी जब्बार पटेल यांनीच लिहिली. जब्बार पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि ऐकूयात

श्रोते, आताच आपण सामना या चित्रपटातली जब्बार पटेल यांची लावणी ऐकलीत. गायली होती उषा मंगेशकर यांनी, संगीतकार भास्कर चंदावरकर. श्रोते, आज 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस. ऑलिम्पिकचे जनक बॅरन कुबर्टेन यांनी 23 जून 1894 साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली. त्या दिवसाचं औचित्य राखून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनण्यास प्रवृत्त करणे हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्याचा हेतू आहे. पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 23 जून 1948 साजरा करण्यात आला. पोर्तुगाल, ग्रीस, ऑस्ट्रिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, उरुग्वे, व्हेनेझुएला आणि बेल्जियम या देशांनी एकत्रित येऊन पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आयोजित केला होता.

श्रोते, आज प्रख्यात संगीतकार आघाडीच्या बालसाहित्यिका डॉक्टर संगीता बर्वे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. संगीता राजू बर्वे या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेनापूर इथला त्यांचा जन्म. संगीता बर्वे या आयुर्वेद डॉक्टर आहेत. प्रख्यात गायिका मालती पांडे यांच्या स्नुषा म्हणून ओळख असतानाच मराठी कवयित्री आणि बाललेखिका म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेल्या बर्वे यांना साहित्यदीप प्रतिष्ठान राज्य शासनाचा तांबे विशाखा कामगार साहित्य परिषदेचा गदी माडगुळकर पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गौह पाटील पुरस्कार प्राप्त आहे. कवी आणि गीतकार असा प्रवास असलेल्या बर्वे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था जन्मास आली.

0: आताच आपण मोहम्मद रफी यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं बालगीत ऐकलं. संगीतबद्ध केलं तर श्रीकांत ठाकरे यांनी. एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.

श्रोते, आज ज्येष्ठ संगीतकार निळकंठ अभ्यंकर यांचा जन्मदिन आहे. 23 जून 1926 सालचा त्यांचा जन्म, ठाणे इथं त्यांचा जन्म झाला. श्रोते, माणिक वर्मा, सुधीर फडके, सी रामचंद्र अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायकांनी त्यांची गाणी गायली आहेत हे विशेष. अण्णा जोशी यांच्याप्रमाणेच निळकंठ अभ्यंकर हे सी रामचंद्र यांचे संगीत सहाय्यक होते. मराठी चित्रपटांच्या श्रेयनामावलीत निळकंठ अभ्यंकर यांचं नाव सहाय्यक म्हणून झळकत असे. निळकंठ अभ्यंकर यांची चित्रपटातील कारकीर्द मर्यादित असली तरी त्यांचं मराठी भक्ती संगीतातील योगदान मात्र अजोड आहे. संत निवृत्ती ज्ञानदेव हा 1964 सालचा मराठी चित्रपटाच्या संगीतबद्ध हा त्यांनीच केलेला आहे. या सिनेमाचं संगीत दिग्दर्शक सी रामचंद्र होते आणि सहाय्यक संगीत दिग्दर्शक निळकंठ अभ्यंकर होते. निळकंठ पुवना संगीताचा वारसा त्यांच्या आजोळकडून मिळाला होता. त्यांच्यावर ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार होते. त्यांचं संगीतातील प्राथमिक शिक्षण पंडित बाळकृष्णभाऊ आठवले, पंडित विनायकराव पटवर्धन, गोविंदराव टेंबे तसंच प्राध्यापक बी आर देवधर अशा शास्त्रीय संगीतातील दिग्गजांकडे झालं. 1972-73 सुमारास विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी निळकंठ बुवा अभ्यंकर यांना सांगितलं आणि कीर्तिशिलेदार यांची स्वतंत्र भूमिका असलेलं हे पहिलं संगीत नाटक होतं. निळकंठ बुवांनी या नाटकात कीर्तिशिलेदार यांच्या आवाजातला आणि गायन शैलीला अनुसरून खास चाली बसवल्या होत्या. श्रोते, निळकंठ बुवा अभ्यंकर यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन करूयात आणि ऐकूयात त्यांनीच संगीतबद्ध केलेलं स्वरसम्राज्ञी या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद गायले कीर्तिशिलेदार यांनी.

श्रोते, आताच आपण स्वरसम्राज्ञी या नाटकातलं शाहीर परशुराम यांची रचना ऐकलीत. विश्वनाथ पागुल यांनी गायलेल्या पदाला संगीतबद्ध केलं होतं नीळकंठ अभ्यंकर यांनी. श्रोते, आज नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई यांचा स्मृती दिन आहे. 27 डिसेंबर 1904 रोजीचा त्यांचा जन्म. प्रेमसन्यास या नाटकासाठी त्यांनी काही पदं लिहिली. 1960 साली बडोद्यात भरलेल्या नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात. आणि आता आपण ऐकणार आहोत प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात प्रेमसन्यास या नाटकातलं पद. पदरचना अर्थातच वसंत शांताराम देसाई यांची.

0: श्रोते, आताच आपण प्रेमसंन्यास या नाटकातलं वसंत शांताराम देसाई यांचं पद ऐकलं. प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात संगीतकार आनंद दामले. आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:15 होत आहेत.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
2: संपर्क 87 88 46 14 97.
0: आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी.

0: गल्ली सोलापूर।
1: वाह काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार।
2: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात।
1: श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
0: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर।
3: श्रोते हो नमस्कार, आजच्या खमंग रुचकर या कार्यक्रमामध्ये मी विद्या
4: आणि मी तेजश्री,
3: आम्ही दोघीही तुमचं मनापासून स्वागत करतोय। तेजश्री, आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळेची सकाळची धावपळ असतेच आपल्याला की रोज डब्याला काय करून द्यायचं, हा जसा प्रश्न आपल्याला असतो ना, तसाच आणखीन एक प्रश्न असतो की मुलं 4 वाजता शाळेतून आल्यानंतर त्यांना काय खायला करून द्यायचं।
4: अगदी बरोबर। अगं यासाठी ना मी कालच एक रेसिपी बघितली बरं का, तर ती मी आज करून बघणार आहे। मग ती रेसिपी मी तुलाही सांगते आणि आपल्या श्रोत्यांनाही सांगते।
3: बरं, म्हणजे 4 वाजता मुलांच्या खाण्यासाठी आहे ही।
4: बरोबर।
3: काय आहे नाव रेसिपीचं?
4: रेसिपीचं नाव आहे बीटाचे रिंग्स। खाली ते चिप्स मध्ये ते गोल गोल रिंग असतात, ते मुलांना फार आवडतात। मग त्याच आकाराचे पण पौष्टिक असा हा पदार्थ आहे।
3: बीट असल्यामुळे पौष्टिक।
4: आणि त्यामध्ये आपण वापरणार आहे तांदळाचं पीठ। आता मी तुला कृती आणि साहित्य सांगतेच, पण आता ह्या रेसिपीचं नाव आहे बीटाचे रिंग्स।
3: बर, मग यासाठी काय काय लागणार आहे ते सांग।
4: आता साहित्य लागेल आपल्याला 1 वाटी उकडून घेतलेला आणि किसलेला बीट।
3: बर।
4: त्यानंतर तीळ, धनेजिरे पावडर, चाट मसाला, तिखट मीठ आणि तांदळाचं पीठ।
3: बर, तांदळाचं पीठ साधारण किती अंदाजे आपण
4: मावेल तेवढं? मी आता तुला कृती करताना सांगतेच।
3: बर, मी साहित्य परत एकदा सांगू का? साहित्य बघा, 1 वाटी साधारण उकडून किसलेलं बीट लागेल आपल्याला, तीळ लागतील, तिखट लागेल, मीठ लागेल चवीसाठी, धणे जिरे पूड लागेल आणि तांदळाची पिठी लागेल। त्यामध्ये किती मावेल त्याप्रमाणे पीठ
4: आणि महत्वाचं तळण्यासाठी तेल लागेल।
3: हो हो।
4: कारण हे चिप्स प्रकार आहे, त्यामुळे तळण्यासाठी
3: तेल लागेल।
4: तर आपण आता कृतीकडे वळूया। तर पहिल्यांदा काय करायचं, बीट उकडून घ्यायचं, किसून उकडून घ्यायचं, त्याच्यामध्ये तीळ घालायचं 1 चमचा, 1 चमचा धनेजिरे पावडर, लाल तिखट आपल्या चवीनुसार जसं तिखट हवं त्याप्रमाणे, मीठ चवीनुसार आणि चाट मसाला घालायचा।
3: अच्छा, चाट मसाला। एक
4: चाट मसाला आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं, छान अशी स्मूथ पेस्ट होते। हवं तर तुम्ही तीळ ना मिक्सरला वाटून झाल्यावर पण घालू शकता, म्हणजे ते छान दिसतात आखे आखे। आणि मग त्याच्यात मावेल तसं हळूहळू तांदळाचं पीठ घालत जायचं। आता हे आपण चपातीसाठी आपल्या पोळीसाठी कशी कणिक मळतो ना, साधारण तसं सॉफ्ट पाहिजे बर का, एकदम घट्ट पण नाही आणि अगदी पातळ
3: पण
4: नको। ते झालं की त्याचे छोटे छोट्या रिंग्स बनवायच्या, म्हणजे आपण थोडक्यात आपण लहानपणी कडबोळी खायचो की साधारण तसा शेप द्यायचा, किंवा तुम्हाला जो आवडेल तसा शेप, आणि छान तेलामध्ये तळून घ्यायचं, वरून थोडासा चाट मसाला भुरभुर करायचा, झालं।
3: बरोबर। आणि ते एखाद्या वेळेस सॉस बरोबर वगैरे पण
4: मस्त
3: चांगलं लागेल की नाही ते?
4: तर असा हा खमंग आणि चटपटीत पदार्थ आज मी संध्याकाळी करणार आहे।
3: अरे वा,
4: तर तू बघ आज किंवा उद्या तू ही ट्राय कर।
3: पण ट्राय कर। अगदी अगदीच, तू छानच सांगितलेस आपले हे बीटचे रिंग्स। अरे वा। तर श्रोते हो, तुम्ही हा पदार्थ संध्याकाळी मुलांसाठी आणि तुमच्यासाठी पण थोडासा करून पाहायला काहीच हरकत नाहीये। पण आजच्या कार्यक्रमातून मात्र तेजश्री आता आपल्या निरोप घ्यायची वेळ झालेली आहे, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। पुन्हा आपण एखाद्या नवीन छान अशा पदार्थांसह आपल्या श्रोत्यांना भेटणारच आहोत। तर तोपर्यंत श्रोते हो, मी विद्या
4: आणि मी तेजश्री
3: आजच्या खमंग रुचकर या रुचकर कार्यक्रमातून आपला निरोप घेतोय।
4: नमस्कार।
0: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर।
1: वाह काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार।
2: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात।
1: श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सकाळच्या 9:20 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम। सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील, तर निर्मिती सहाय्य विनायक दुदके यांचं।
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर।

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. महाराष्ट्रातील किंवा एकूणच मराठी रंगभूमीच्या वैभवशाली इतिहासामध्ये पुणे मुंबईच्या व्यतिरिक्त सोलापूर सारख्या शहरामध्ये विकसित झालेल्या हौशी रंगभूमीची अनेक सोनेरी पानं आहेत. पण अनेक जाणकारांनी जाणीवपूर्वक किंवा अनभिज्ञतेमुळे त्याकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं. इतकंच नाही तर खुद्द सोलापुरातील नाट्यकलावंतांना देखील आपण रंगभूमीविषयक काही वेगळं काम करत आहोत याची जाणीव नव्हती. सोलापूर आणि राज्याच्या अन्य भागामध्ये नाटकावरच्या प्रेमाखातर हे सगळं आपसूक घडत होतं. त्यामध्ये रंगभूमीवरची निष्ठा होती, रंगदेवतेवरचा विश्वास होता आणि अभिनय करून दाखवायची उर्मी होती. जाणवत नव्हतं ते आपल्या नाट्यकर्तृत्वाचं महत्व. मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ सांगलीत रोवली गेली असं असलं तरी कालांतरानं नाटकाच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये सांगली देखील दुर्लक्षित राहिली. पुणे आणि मुंबई हेच रंगभूमीचं केंद्र झालं. बालगंधर्वांची गायकी आणि त्यांचं रूप, त्यांच्या अभिनय गुणांमुळे महाराष्ट्रातील अन्य भागात देखील त्यांचा दबदबा निर्माण झाला, तो योग्य आणि न्याय्य असाच होता. आचार्य अत्र्यांनी बालगंधर्वांबाबत लिहिलेल्या या मजकुरामधनं त्यांची महती ध्यानात येते. ते म्हणतात, पुण्यात तपकीर गल्लीमध्ये सांगलीकर वाड्यामध्ये गंधर्व नाटक मंडळींचा मुक्काम असे. सौंदर्यलुब्ध कुमारवयामध्ये आम्ही रोमांचित होत असू. त्या काळचे प्रयोगाधीचे वातावरण, रस्त्यावरच्या मोटारी, राजे, श्रीमंत मालदार स्त्री पुरुष, जणू आम्ही लांबून त्यांच्यावरती देखरेख करीत होतो. सरदार, जहागीरदार, संस्थानिक, एकापेक्षा एक सुंदर सालंकृत बायका, तो अद्भुतरम्य अनुभव होता. थिएटरमधील सारंगी, ऑर्गन, त्यावर अमृताच्या कारंजासारखा वर उसळणारा आवाज, स्वर समाधीचा ब्रह्मानंदच. अत्र्यांनी हे वर्णन केलंय 1914-15 साली. बालगंधर्व व्यक्ती आणि कार्य या पुस्तकामध्ये मोहिनी वर्दे यांनी त्याची दखल घेतलेली आहे. हे सांगायचं कारण असं की पुण्यात होणाऱ्या अशा प्रयोगांची दखल त्यावेळी आणि नंतर देखील पुस्तक रुपानं घेतली गेलेली आहे. सोलापूरसारख्या भागामध्ये कवीराय रामजोशी यांच्यासारख्या प्रतिभावंतानं लोकनाट्य, तमाशाचे प्रयोग त्याआधी म्हणजे 1758 ते 1813 या त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेले आहेत. धोंडी शाहीर हा त्यांच्यासमवेत काम करणारा कलावंत आणि चिमाबाई बायाबाई या कलावंतिणी. अत्र्यांनी वर्णन केलेल्या प्रयोगाला अभिजन वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित राहत असे तर रामजोशींच्या तमाशासाठी बहुजन जीव टाकत असत. तात्पर्य, प्रसिद्धी माध्यमं आणि अभिजनांची मान्यता यामुळे पुढच्या काळामध्ये नाट्य गुणवत्तेचा गौरव झाला. त्याआधी पेशव्यांच्या दरबारामध्ये रामजोशींसारख्या कलावंताचा त्याच्या पथकासह सन्मान झालेला आहे आणि याविषयी नंतरच्या काळामध्ये संशोधन करण्यात आलं आणि मग लेखन केलं गेलं हे मुद्दाम इथं अधोरेखित करण्यासारखं आहे. मुंबई पुणे या रंगभूमीचा विकास आणि बोलबाला नंतरच्या काळामध्ये विद्यापीठीय अभ्यासकांमुळे होत गेला.

मुंबई हे राज्याच्या राजधानीचं शहर असल्यामुळे जगभरातील नाट्यकर्मी आपले प्रयोग तिथे करून पाहत तिथल्या रसिकांची दाद मिळवण्याचा प्रयत्न करत मुंबई विद्यापीठ आणि एशियाटिक सोसायटीसारख्या अभ्यासकांना परवणी असलेल्या संस्थांमुळे नवे शोध नवे प्रयोग यावर साधक बाधक चर्चा होत असे. सोलापुरामध्ये गुणवान प्रतिभावान आणि संशोधन वृत्ती असलेली कलावंत माणसं होती पण त्यांना म्हणावा तसा वाव मिळत नव्हता. त्यांच्या कामाची दखल राज्यस्तरावर घेतली जात नव्हती. त्यामुळे हळूहळू चळवळीचं गाव म्हणून लौकिक असलेल्या सोलापुराला स्थितीशीलता आली. वास्तविक कला आणि क्रीडाविषयक उपक्रम सोलापुरामध्ये हिरिरीनं सुरू असत. नगरपालिकेच्या उद्यानात म्हणजे श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये असलेल्या बागेमध्ये 1901 साली रिपन हॉल क्लबची स्थापना झाली होती. त्यावेळचे सोलापूरचे कलेक्टर मिस्टर मेकॉनिकी हे होते. त्यांनी रिपन हॉलसाठी प्रयत्न केले. त्या क्लबमध्ये प्रामुख्यानं टेनिस खेळलं जाईल त्याकरता 2 कोर्ट तयार करण्यात आलेले होते. त्यावेळचे सरकारी अधिकारी उद्योजक आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती टेनिस खेळण्यासाठी तिथे येत. नगरपालिकेच्या खर्चातून त्या क्लबची देखभाल केली जाई. सुशिक्षित सुजाण वर्ग तिथे जमत असे किंवा डिस्ट्रिक्ट जिमखाना अशी ओळख असलेल्या जिमखान्यामध्ये क्रिकेटचा क्लब होता. त्यावेळचे कलेक्टर टर्नर यांनी त्यासाठी सहकार्य केलेलं होतं. उद्योजक किर्लोस्करांच्या वास्तूमध्ये तो जिमखाना होता. तिथं क्रिकेटपटू कांबळे यांनी फ्रेंड्स युनियन या नावानं क्रिकेट क्लब सुरू केलेला होता. शरीर मन आणि बुद्धीच्या विकासासाठी 100 वर्षापूर्वी सोलापूर शहरामध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली तर अक्षरशः थक्क व्हायला होतं. त्यावेळी क्रीडा मंडळं व्यायामशाळा विविध क्लबची स्थापना झालेली होती. शिवाय संगीत विद्यालय आणि नाट्यगृह देखील होती. सोलापूरच्या नव्या पेठेमध्ये श्रीराम संगीत विद्यालय होतं. 1926 साली दसऱ्याच्या मुहूर्तावरती त्याची स्थापना करण्यात आलेली होती. रामकृष्ण भिकाजी सोमण यांनी ते स्थापन केलेलं होतं. विशेष म्हणजे त्याची सुरुवात करण्यापूर्वी श्री सोमण यांनी गांधर्व विद्यालयाचे प्रमुख पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडून गायन आणि वादनाचं रीतसर प्रशिक्षण घेतलेलं होतं. पंडित पलुस्कर यांच्याकडील शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री सोमण यांना त्यांनी विद्यादानासाठी परवानगी दिली. स्वतः पंडित पलुस्कर सोमण यांच्या नैपुण्यावर समाधानी होते. सोलापुरातील नवी पेठ भागामध्ये म्हणजे चौपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे श्रीराम संगीत विद्यालय होतं. गायन आणि वादन अशा दोन्ही स्वरूपाचं प्रशिक्षण सोमण देत असत. त्यांच्याप्रमाणेच हरिभाऊ रामचंद्र बेंद्रे यांनी देखील गायन वादनाचं प्रशिक्षण देण्यासाठी वर्ग सुरू केलेले होते. सोलापूरचे प्रख्यात गायक बेंद्रे राज्यामध्ये लौकिक प्राप्त होते. सोलापुरातील सर्व कलावंतांना उपयोगी पडेल असं एक सभागृह 15 ऑगस्ट 1903 रोजी सोलापुरामध्ये बांधण्यात आलेलं होतं. मेकॉनिकी थिएटर असं त्याला नाव देण्यात आलं कारण कलेक्टर मेकॉनिकी यांच्या हस्तेच त्याचं उद्घाटन झालं होतं. उद्योजक शेठ हिराचंद सखाराम गांधी यांनी हे थिएटर बांधलेलं होतं. पुढच्या काळामध्ये तिथं मीना टॉकीज सुरू झालं. आता त्या जागेवरती भव्य मॉल आहे आणि 3 स्क्रीन असलेली 3 सिनेमागृह आहेत. पण 1903 साली विजेचे दिवे लावून तिथं प्रयोग केले जात हे अगदी कौतुकास्पद आहे. सोलापूरच्या सांस्कृतिक प्रगतीचं ते प्रतीक होतं. मेकॉनिकी थिएटर नजीक परगावहून येऊन प्रयोग करणाऱ्या कलावंतांच्या निवासाची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती. इतका दूरदर्शीपणा दाखवणारे मातब्बर नागरिक 1200 वर्षापूर्वी सोलापुरात होते ही अनन्य साधारण गोष्ट आहे. त्याची वाच्यता किंवा दखल फारशी घेतली गेलेली नाही. नव्या पिढीला तर त्याची माहिती असण्याचे स्रोत देखील उपलब्ध नाहीत. श्रोतेहो, 4 जानेवारी 1913 रोजी सोलापुरामध्ये एक थिएटर बांधलं गेलं. श्रीमान मोहरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला होता. नूतन संगीत थिएटर असं त्याचं नाव. विद्युत प्रकाशाच्या झगमगाटामध्ये हे थिएटर कार्यान्वित झालेलं होतं. वास्तविक सुरुवातीच्या काळामध्ये सभागृहात सुताच्या गासड्या ठेवल्या जात. त्यांना आग लागल्यानं त्या खाक झाल्या. पण मोहरे यांनी मेहनत घेऊन हे थिएटर पुन्हा नीटनेटकं करून घेतलं आणि त्यांच्या मनाप्रमाणे उत्तम रीतीनं बांधून घेतलं. विठ्ठलराव जक्कल यांनी लिहिलेल्या सोलापूरच्या इतिहासात नोंदवलेल्या सोलापूरच्या रंगभूमीला चालना देणाऱ्या अन्य नाट्य सभागृहांची माहिती आपण

0: 박은 겨울엔.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. निर्मिती सहाय्य होतं विनायक दुदगे यांचं. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 9:31 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

चित्रवेला या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत राजेंद्र कृष्ण यांच्या गीतानं संगीतकार नौशाद, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेल्या गीताचा चित्रपट आहे गवार.

चित्रपेला या कार्यक्रमात यानंतर पण ऐकणार आहोत. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं इश्क पर जोर नाही या चित्रपटातलं गीत आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं सचिन देव बर्मन यांनी.

आताच आपण आन मिरो सजना या चित्रपटातला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेला आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं, किशोर कुमार यांनी गायलेलं. चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीतसार शंकर जयकिशन यांचा. धरती या चित्रपटासाठी हे गीत गायले मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी.

0: कार्यक्रमात आता पण ऐकूयात मन्नाडा आणि सहकार्यांनी गायलेलं पगला कहीं का या चित्रपटातलं गीत. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे आसरं जयपुरी यांचं.
1: क्यों मारा, क्यों मारा, क्यों मारा, क्यों मारा, क्यों क्यों क्यों क्यों क्यों क्यों क्यों क्यों क्यों मेरी भैंस को डंग

हर घर का ये स्टेशन है और झंडी प्यारी प्यारी है, हर घर का ये

आताच आपण लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मस्ताना या चित्रपटातलं गीत ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला स्वरसाज होता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. आणि याबरोबरच आजचा चित्रपेल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आजच्या या कार्यक्रमात आपण गवार इश्क भर जोर नाही, आन मिलो सजना, धरती, पगला कही का आणि मस्ताना या चित्रपटातले राजेंद्र कृष्णा, आनंद बक्षी, भास्कर जयपुरी यांच्या काही रचना ऐकल्या. चित्रवेला हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.

चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सीआयटी प्रस्तुत एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोरणी. संपर्क 87400034008.
3: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
4: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
3: त्वचा रोग, अस्थमा.

0: संधिवात मूळव्याध फिशर तसंच इतर अनेक आजार उपचार मात्र एकच होमिओपॅथी तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच
1: आशिष क्लिनिक जुन्या फौजदार सावडीजवळ सोलापूर
0: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
1: मोबाईल 98503388007 डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या
0: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार मोतीबिंदू काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल गवळी प्लॉटिंग कुरुल रोड मोहोळ
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4 मोबाईल 9579790940
2: मराठी गाण्याच्या कार्यक्रमात यानंतर पण ऐकणार आहोत सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद गोविंद पटवर्धन यांचं संगीत आहे तर स्वर आहे आशा खाडीलकर यांचा

0: मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
4: अरुण नरखेडकर अंगर.
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ.
6: संपर्क 87 88 46 14 97. आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
5: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
6: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73 85 81 85 55.
0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या स्वरात पी सावळाराम यांची गीतरचना, संगीत विश्वनाथ मोरे यांचा चित्रपट भालू.

0: श्रोते, आताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकारांच्या स्वरात पारंपरिक लोकगीत ऐकलं.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 91 72 710 499.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसं ओळखलंस?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.

0: ऐक मग देवाधिकांनी तरी काय केलं पाप आणि पुण्य मोर ठेवलं देवाधिकांनी तरी काय केलं पाप आणि पुण्य मोर ठेवलं कुणी हे निवडा कुणी ते निवडा
1: अहो बघू ना
0: कुणी अस निवडा कुणी तस निवडा अस डोसक चालवाव ज्यानी त्यानी आग डोसक चालवाव बायानी आणि म्हणून

0: आताच आपण अनुराधा मराठे आणि किशोर भागवत यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत ऐकलं. गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं या चित्रपटासाठी संगीतकार राम कदम. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11:30 होत आहेत. हिंदी गाणी ऐकणार आहोत या जाहिरातीनंतर.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
1: मोबाईल 77-19-92-22-55.
3: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
4: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार.
5: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग,
3: सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच
4: अंबिका हॉस्पिटल.
6: मोबाईल 99-217-55-55-4.
7: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
8: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
7: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
8: मोबाईल 920-95-94-290.
7: वेळ 10:30 to 8:30.
8: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सोलापूर.

0: इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत पीसीओडी आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
1: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केले जाईल. पत्ता: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, एसटी स्टँड समोर, सोलापूर.
0: मोबाईल: 7558300637.
2: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत गीता दत्ता आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं, ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं जानिसार अख्तर यांचं गीत, चित्रपट सीआयडी.

आताच आपण जसविंदर नरुला आणि सहकाऱ्यांच्या स्वरात देव कोहली यांचं पॉपगीत ऐकलं. हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांची गीतरचना गायली किशोर कुमार यांनी. शोले या चित्रपटासाठी संगीतकार राहुल देवबर्मन.

0: अहो काका, मिठाई काय वाटताय?
1: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
0: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर. मोजकेच फ्लॅट शिल्लक.
1: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
0: मोबाईल 73,5,025,47 आणि 84,11,966,700.
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
3: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
3: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
7: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
8: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायके.

0: इलेक्ट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ सोलापूर, मोबाईल 7083069496।
1: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत रुस्तुम सहगल यांची गझल, गायली सबाह सिक्री यांनी, संगीतकार जगजीत सिंह।

0: अगं बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
1: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ, मोबाईल 96 37 91 22 88.

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
3: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
4: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
3: मोबाईल 93-72-14-44-34।
1: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं। लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात।
0: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही। आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा।
1: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर। फोन 73-85-81-85-55।

0: आताच आपण कविता सुब्रमण्यम, श्रेया घोषाल आणि के के यांच्या स्वरात नुसरत बद्र यांची रचना ऐकलीत. इस्माईल दरबार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं देवदास या चित्रपटातलं. आणि याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. दुपारचे 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. पण सुरुवातीला ऐकूयात वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.
1: प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ट्यून केलेली आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉ वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकिया घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरीत.

0: सुखद क्या बात है, पाऊस आला, वारा आला, रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे, झकास.
1: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
0: मग तू काय आताच निघालीस की काय?
1: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
0: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
1: एक पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
0: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
1: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
0: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा?
1: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा, तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
0: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
1: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर. अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
0: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय?
1: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
0: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून देणारा हा पाऊस चीज. क्या
1: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
0: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
1: अरे रोहित, ट्रॅक सोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो.
0: चौथीमध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
1: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
0: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग, ते
1: श्रावणात
0: घन निळा,
1: घन घन माला नभी दाटल्या.
0: अगं शेकडो गाणी अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरह गीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
1: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो, नाही का?
0: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
1: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल
0: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
1: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे, आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणेच ठरवलेल्या असायच्या.
0: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
1: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
0: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहितीये ना?
1: काय?
0: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
1: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
0: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
1: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्यकाळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
0: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
1: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात, लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात.
0: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी, नाही का?
1: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
0: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
1: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यावी.

0: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूप घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
1: अरे वा वा वा, क्या बात है रोहित, किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी, अगदी खरंय
0: हे. सुखद ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण यावर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
1: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही, यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
0: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
1: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेजमध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
0: ते ठीक आहे, आता काय
1: अरे
0: की केतन म्हणजे काकांचा नातू तो आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
1: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला,
0: काय
1: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
0: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
1: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
0: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात, अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
1: खरंय, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
0: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
1: अर्थात हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
0: अगं पण म्हणजे काय भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय?
1: मी असं अजिबात म्हटलं नाही, नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं,
0: करे पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
1: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं, हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
0: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
1: लोकांनी साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय, एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
0: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा, अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर
0: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईजचा धक्का.
0: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
1: रोहित एक मिनिट, अरे आठव परवाचा सरलेला रविवार योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे, कोण म्हणलं होतं?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: अगं पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस, एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस, मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो हो आहे आहे आहे, काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे.
1: अरे
0: मग ठरलं तर आज

0: भजी करायची,
1: मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे।
2: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब। आहा हा आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरू झाली रे।
1: मग करा आता भजनची तयारी।
3: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय।
2: अगं वार झकाच सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडत।
1: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का?
3: अरे वा म्हणजे परफेक्ट वेळी आली आहे। मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं।
2: काय गं? काय?
3: केळ्याची आणि वांग्याची भजी।
2: ते फक्त वाक्य होतं बरं का रे वा, कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये। रोहित आपले मनात मांडे खाते।
1: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको भजी कर, कांदा मुळा भजी।
2: आहे आहे आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी।
1: सुखदा अगं तुला माहितीये ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही, आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली।
2: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये। दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्नदेवता नाराज होते।
1: अरे पण ज्यांना खायचंय त्यांनी खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा।
2: कोट्या जिथे तिथे कोट्या। तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय।
3: आई ग हे तर फारच टॉर्चरिंग आहे।
1: रेवा रेवा उठ उठ चप्पल घाल उठ आधी उठ।
2: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये। हा तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण।
3: हो ना बिचारी, मी का आले कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला, आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघाले।
1: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला, मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही।
2: अरे अरे अरे रोहित ऐक तरी।
1: रेवा रेवा तू काय ठरवलंयस, घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल लवकर बोल, मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो।
3: पण रोहित आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे।
1: छे छे छे तिला काही वाईट बीट वाटणार नाही, ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खोलसट पदार्थ।
2: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं, मुळ्याचे फायदे म्हणजे
1: माहिती रक्तदाब वजन पचन लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस, नॉट अगेन।
3: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागली, प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे।
2: बरं नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ, पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या। जा जा चलते बनो।
1: रेवा या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का, या पदार्थात काय त्या पदार्थात काय, मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे।
2: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान किमान माहिती तरी मिळवली पाहिजे।
3: रोहित तुला ना एक मजेदार किस्सा सांगते। हा आईनेच मला सांगितलेलं बरं का, असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची।
1: बर
3: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची।
2: धरायची नाही आजही असतोच, ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स
1: आणि डिनर लाईक गरीब माणूस। पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस।
2: काय रे
1: एनिवे रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी।
3: हा अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर व्हिटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची।
2: अरे रेवा एवढीशी होती, आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय अन्न, मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न।
1: अरे अरे अरे लेकरावर किती ते अत्याचार। हे बघ रेवा तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ, तू चल चल आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया।
2: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा, वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल। छे ग बाई
1: आता कोण नावं ठेवते खाण्याच्या पदार्थाला।
3: अरे ए सुखदा तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस, आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे।
2: हो का?
3: चल रोहित। आणि हो सुखदा तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की?
2: थांबा थांबा इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो, थांबा। घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते।
1: ये होईना बात।

0: त्याला आपला बाण निशाण्यावर लागला तर सुखदा तू भजाचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काही नीट जमत नाही बुवा.
1: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
2: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
0: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
1: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
2: वा वा गुणी बाळ ग अगदी. हा बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
0: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं.
2: अरे
0: तसेच भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात.
1: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
2: पुरे पुरे करा. हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याव तसं चाललंय. हा चला गुपचूप कामाला लागा.
0: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
1: छे छे गार भजांना ती मजा नाही, आणि आपल्या आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील. इम्पॉसिबल
0: राहिलं पण जास्तीची करूया. सुखदा रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
2: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो.
1: आणि कॅलरी बर्न करायला, हो ना.
2: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रे. वा काही दिवस नियमित काम केल्यावर जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
0: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो. खरंय ना.
2: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम्म वाक्य जास्त महत्वाचं आहे.
1: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
2: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
0: पुन्हा एकदा दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
2: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
1: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
2: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
0: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
2: अरे वा रोहित बरोबर बोललात रे.
0: अरे बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं. हो ना सुखदा.
2: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस. आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीनच स्मार्ट झालंय का.
0: असेल असेल.
1: असू दे आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते, आता एकच लक्ष भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे, आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉ वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग दुसरा आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली त्याबद्दल वर्षाताईंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉ वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हा, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं, पण नंतर तसा काही योग
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत.
0: बर.
1: तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड
0: अच्छा
1: त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-एक स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला तरी, कोरस आणि असं त्यांचं

0: काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती, ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
1: एवढी माईक
0: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा, म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत. म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी. म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा, म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे.

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना त्या ऐकवलं वगैरे आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना आणि थोड्या वेळाने त्यांनी मला आदिओस दिओ बिलाले मुझको.

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि श्रीरामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर, म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: श्रीरामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो, आणि आदर होता. म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने, मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

0: दोघांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत, तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे किंवा अनंत अंत नको पाहू
1: माणिक बाईंचं, तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध ही फारच छान होते कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीतप्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो हो हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं. बरं का? तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी
1: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयो पातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या अर्गे मागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बर.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघंही एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
0: माणसं वेगळीच
1: होती.
0: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
1: हो ना हो ना,
0: आणि निळकंठ बुवा फडकर सुद्धा.
1: त्यातलं थोरा हो नाही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे. म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिले, संगीत नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
1: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवालय युक्त जैसे

0: ते
1: वा वा फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीने काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर.
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरे
0: म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर राहतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिशी आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: हो हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्रम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचोर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बरं.
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत. आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी

0: दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषाने, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त. हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अट्टीतट्टीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे, हा हे मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे, हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे.
0: हो हो,
1: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी.
0: ऐकावंच लागायचं, ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे, म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असती,
1: भेटले नसते,
0: हे भेटले नसते दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनातही न फिटणारं असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते, तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं, तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं, कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे, त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही अगदीच अंशतः माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरुंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू, पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं
0: ते
1: पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी

0: मी उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते, धन्यवाद.
1: गुरवे नमः, धन्यवाद.
0: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वरांनी करूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण युट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचा एक वाजता आहे. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: क्यों
1: उड़ जाएगी हवा तेज है
0: खोलने दे भीग जाएंगे।

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला. येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा

आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधानपरिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते.

0: अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदंबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडूविरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5वी मानांकित तन्वी शर्मा आणि 6वी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येओन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आयमधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. प्रवेशोत्सव साजरा करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनात रत्नागिरीला अव्वल स्थान. आणि पावसानं पाठ फिरवल्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झळा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
3: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा महाविद्यालयांसह अनेक संस्थांनी यानिमित्ताने योग शिबिरांचं आयोजन केलं होतं. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या की एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो, मात्र आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली असंही त्या म्हणाल्या. योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी यावेळी केलं. 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर 15 जूनपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी तालुक्यातल्या कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 10,091 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचं कार्य रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून यंदाच्या हंगामात जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली आहे. संपूर्ण कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद यंदा झाली होती. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,227 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली. दरम्यान जागतिक समुद्री कासव दिनाचं औचित्य

0: साधून रत्नागिरीतल्या झाडगावमधलं सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधातली जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी दिली. दरम्यान तोतया अधिकाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून व्यावसायिकांनी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी आवर्जून करावी असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पानवल धरणाचं मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या धरणातून आतापर्यंत केवळ 2 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत होता, आता त्यात 64 वाढ होणार आहे. या धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी पुरवठा होणार असल्याने वीज आणि देखभालीचा मोठा खर्च वाचणार आहे. एरवी जून महिन्यात आतापर्यंत पावसाने सगळ्या वातावरणाचा कायापालट केलेला असतो. यंदाचं वर्ष मात्र त्याला अपवाद ठरलंय. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये बरसलेल्या पूर्व मोसमी सरी आणि मान्सूनचं अधिकृत आगमन झाल्यानंतर अवघे 3-4 दिवस पडलेला पाऊस वगळता जून महिन्यात रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. 21 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 2% पाऊस पडलाय. त्यातल्या त्यात अधिक पाऊस रत्नागिरी आणि गुहागर या तालुक्यांमध्ये पडला असून तोही सरासरीच्या जेमतेम 6% एवढाच आहे. त्यामुळे शेतीची कामं तर रखडली आहेतच, पण पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातल्या काही शहरांमध्ये आणखी 25-30 दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध असून जिल्ह्यातल्या धरणांचा पाणीसाठा 12-15% शिल्लक राहिलाय. कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतरचं पाणी चिपळूणमधल्या वाशिष्ठी नदीला सोडलं जातं. मात्र सध्या पाण्याअभावी वीज निर्मिती पूर्ण बंद असल्याने वाशिष्ठी नदीला पाणी नाही. त्यामुळे त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: पर बारिश क्यों नहीं हो रही है, या समय पर सर्दी क्यों नहीं आती है, समय पर गर्मी क्यों नहीं होती है, इसका कारण हम इंसान बहुत बड़ा एक कारण है जिन्होंने प्रकृति का नाजायज फायदा उठाया है. वहीं एक श्रोता लिखते हैं कि गुजरात में मेरे शहर बड़ोदरा में बारिश को लेकर अभी तक मुंबई जैसा ही हाल है. मैं कल ही मुंबई आई हूं. अच्छा, एक श्रोता का लिखना है कि हमारे यहां सूरत में कल सुबह हल्की सी बारिश हुई, उसके बाद लग रहा है कि लंबी छुट्टी पर चली गई. वो आए न आए सुरीले सफर में बरसाती गीतों की फुहारों में हम भीग रहे हैं. अच्छा लग रहा है, लग रहा है ना, बिल्कुल बारिश आएगी आपके शहर में. वहीं एक श्रोता लिखते हैं कि मैं अब तक कई छाते कहीं रखकर भूल आया हूं और वो कहीं मिले नहीं, इसलिए अब कहीं भी छाता लेकर नहीं जाता. अरे तो बारिश आएगी, भीग जाएंगे, याद रखिए, अपनी याददाश्त को थोड़ा बनाए रखिए भाई. और वही एक श्रोता लिखते हैं कि हम जब छोटे थे तब मेरे पापा हम सब भाई बहन के छाते पर ऑयल पेंट से अपने नाम अपने यानी हमारे नाम लिख देते थे ताकि स्कूल में उसे बदला ना जाए. तार के ज्वाइंट में ऑयलिंग तो खुद ही कर देते थे. हाँ, बिल्कुल सही कहा, क्योंकि बच्चे लोग अक्सर स्कूलों में जो अपनी मैट है, अपने छाते हैं या अपनी पानी की बोतल है, टिफिन है, भूल जाते हैं तो माता पिता परेशान हो जाते हैं. वही एक श्रोता लिखते हैं कि बचपन में अक्सर ऐसा होता था जब पापा जी ने हमें वर्षा ऋतु में विद्यालय पहुंचाने या विद्यालय से लेने आए थे और छाता खोलते ही वो उल्टा हो जाता था. तेज हवा में हवा की विपरीत दिशा में चलने के कारण हम भीगते थे और पापा जी भी हंसते थे. बिल्कुल, यही जिंदगी है. और इसी तरह हमारी जिंदगी में भी होता है कि हम बहुत कुछ अपने साथ लेकर चलते हैं और इस उम्मीद के साथ कि सब कुछ अच्छा होने वाला है, लेकिन अचानक कुछ उल्टा हो जाता है. लेकिन उसमें भी हमें आनंद ढूंढ लेना चाहिए. अगला गीत ऐसा ही है जहां बारिश नहीं हो रही है और इन बोलों में भी बारिश नहीं है, लेकिन छतरियों का इस्तेमाल किया गया है. फिल्म का नाम है समाधि. लता मंगेशकर और अमीर बाई कर्नाटकी की आवाजें हैं. राजेंद्र कृष्ण की रचना, सी रामचंद्र का संगीत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 MW सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात, तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही

मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषीमंत्री सचिव जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला.
बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले

श्रोतेहो आताच आपण विविध भारती मुंबईचे कार्यक्रम ऐकत आहोत. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 5 वाजत आहेत.

सुदैव ठीक 5 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पद्म पुरस्कार 2026 मध्ये नागरी सन्मान सोहळा भाग 2 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो, मराठी मिश्रगीतांचा आनंद आपण घेत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूयात मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कवी सौमित्र यांची रचना.

श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.

श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात हा खेळ सावल्यांचा. या चित्रपटासाठी आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट 1976 साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळेसचा अतिशय गाजलेला म्हणून हा मराठी चित्रपट प्रसिद्ध होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं वसंत जोगळेकर यांनी, तर या चित्रपटाची निर्मिती केली होती सुमिती गुप्ते अर्थात जोगळेकर यांनी. श्रोतेहो आता जे आपण गीत ऐकणार आहोत ते गीत चित्रित करण्यात आलेलं आहे डॉ काशीनाथ घाणेकर आणि आशा काळे या जोडीवरती. चला तर मग ऐकूयात श्रोतेहो हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील हे सुप्रसिद्ध असं गीत.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवर श्रोत्या हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. #लाहोटी

0: साडी आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्हीआर पवार चाटी गल्ली सोलापूर.

श्रोते हो, हिंदी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर। कार्यक्रमात आता ऐकूयात मैं प्रेम की दीवाणी हूं या चित्रपटासाठी चित्रा सिंह आणि शान यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत। संगीत आहे अन्नू मलिक यांचं।

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव।

0: श्रोते हो आज रात्री ठीक 8:15 वाजता साहित्य संपदा हा कार्यक्रम यामध्ये कवी आणि लेखक इंद्रजीत पाटील यांच्या कवितावर अभिवाचनाचा कार्यक्रम फेल्युअर एक्सपेरिमेंट ऐकायला विसरू नका रात्री ठीक 8:15 वाजता।
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये।
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात।
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडनेम। संपर्क 87400304008।
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
4: अरुण नरखेडकर अंगर।
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
0: श्रोते हो हिंदी मिश्र गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात नुसरत फते अली खान आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही कव्वाली। गीतरचना समीर यांची तर संगीत आहे नदीम श्रवण यांचं।

आणि बरं तर श्रोते हो, या कव्वाली बरोबरच आजचा हिंदी मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: बाल रोग असो वा अस्थी रोग, स्त्री रोग असो वा हृदय रोग,
1: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार।
2: सोनोग्राफी साठी ही आता स्वतंत्र विभाग
0: सोलापूरच्या एसटी स्टँड समोरचा अंबिका।

0: हा सोलापूरच्या एसटी स्टँड समोरच अंबिका हॉस्पिटल.
1: मोबाईल 99217555454.
2: बीबीए एमबीए बीसीए आणि एमसीए कोर्सेस साठी प्रवेश सुरू. नॅक कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ विजापूर रोड जुळे सोलापूर.
3: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
4: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
0: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
4: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
0: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्या ते ही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
7: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
1: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
0: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
4: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
4: संपर्क 87 88 46 14 97.
8: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
9: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
8: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
9: संपर्क 98 60 10 44 70.

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:59 झाली आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान मुंबई केंद्राची जाहिरात, प्रसारण सेवा आणि वाद्यसंगीत

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती केटी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना

0: पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एएनटीएफ आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे एएनटीएफमध्ये गेले पाहिजेत. याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, आणि सुहास शिरसाट यांना सभापती, राम

शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची यूपीआय यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ऍप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्सिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण अलका याज्ञिक रोहित शर्मा सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

FM 103.4 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 7:12 होत आहेत. श्रोतेहो आता ऐकूयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7:15 विधिमंडळ समालोचना आम्ही मुंबई केंद्रावरून

सहक्षेपित करू. त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ हा खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत जैविक निविष्ठांचं उत्पादन तंत्र याविषयी अमोल शास्त्री यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आपण ते ऐकू शकाल रात्री 8:05 वाजून 5 मिनिटांनी.

रात्री 8:15 साहित्य संपदा हा कार्यक्रम यामध्ये कवी आणि लेखक इंद्रजीत पाटील यांच्या कविता अभिवाचनाचा कार्यक्रम आपण ऐकाल. फेल्युअर एक्सपेरिमेंट. संवादिका आहेत अश्विनी वाघमोळे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू रात्री ठीक 8:45. रात्री ठीक 9 मराठी गाणी यामध्ये एक कलाकार आणि आजचे आपले कलाकार आहेत सुप्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण. रात्री ठीक 9:15 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर रात्री ठीक 10 हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकाल. निवेदक आहेत मृणाल निपुणगे. त्यानंतर रात्री ठीक 11 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रुपरेषा.

श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.

0: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
2: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन. अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्या

0: कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोशावर जिंकता येणार नाही म्हणून गृह महसूल उद्योग वैद्यकीय शिक्षण शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर नितीन राऊत जयंत पाटील अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर अर्जुन खोतकर प्रतापराव पाटील चिखलीकर सुनील शेळके कैलास पाटील हेमंत ओगले राजू खरे समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग उदय सामंत हे नगरविकास विभाग हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता घरभाडे भत्ता वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे रवींद्र फाटक अनिकेत तटकरे दुष्यंत चतुर्वेदी विक्रम काकडे अरुण लखानी बसवराज पाटील प्रवीण पोटे अमरनाथ राजूरकर राजेंद्र राऊत धैर्यशील

0: गोकुळ गीते डॉ राजीव पोद्दार अविनाश ब्राह्मणकर नंदकिशोर महाजन सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. श्रोतेहो आज रात्री ठीक 10 वाजता ऐकायला विसरू नका हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम. निवेदन आहे मृणाल निपुणगे यांचं.

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।

0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
2: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
1: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
2: मोबाईल 9999 42 41 49.
0: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

अर्थात 23 जून 2026। श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावे। हे भाव शेतमालाच्या उत्पादकाकरिता आहेत। प्रति 100 पेंड्यांसाठी अंबाडी भाजी 400 ते 600 रुपये, बीट 1500 ते 1800, कारली 3700 ते 4200, वांगी 500 ते 3500, कोबी 700 ते 2000 रुपये, ढोबळी मिरची 3000 ते 5000 रुपये, गाजर 1000 ते 5000, फ्लावर 560 रुपये ते 1920 रुपये, गवार 2000 ते 6000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी कोथिंबीर 700 ते 1600 रुपये, काकडी 500 ते 5000 रुपये, लसूण सुखा 7000 ते 16000 रुपये, घेवडा 7000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी चाकवत 500 ते 700 रुपये, हिरवी मिरची 1000 ते 4000 रुपये, पेरू 500 ते 2500 रुपये, जांभूळ 1500 ते 13500 रुपये, कांदापात 1600 रुपये, भेंडी 1000 ते 3500 रुपये, लिंबू 1000 ते 4500 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी मेथी भाजी 700 ते 2200 रुपये, कांदा 100 ते 2800 रुपये, पपई 400 ते 700 रुपये, अननस 1000 ते 3200 रुपये, डाळिंब 1000 ते 22500 रुपये, बटाटा 800 ते 1300 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी राजगिरा भाजी 700 ते 800 रुपये, तांदूळ 3570 रुपये ते 7025 रुपये, दोडका शिराळी 700 ते 4000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी शेपू 600 ते 1500 रुपये, ज्वारी 3800 ते 5125 रुपये, सोयाबीन 5000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी पालक 500 ते 800 रुपये, प्रति 100 पेंड्यांसाठी तांदूळ 1000 रुपये, टोमॅटो 600 ते 3000 रुपये, कलिंगड 700 ते 2000 रुपये, गहू 2615 ते 4010 रुपये। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव आपण ऐकलेत। आता ऐकूयात कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, बहुतांश पिकं ही पूर्णतः किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये परपराग फलित असून परागीभवनासाठी अनेक उपयुक्त कीटक जसं की मधमाशा, गांधीलमाशा, कुंभारीण या माशांवर अवलंबून असतात. त्यामुळे अशा उपयुक्त कीटकांचं आणि विशेषतः मधमाशांचं संगोपन करणं आणि त्यांचं संवर्धन करणं सध्याच्या काळात खूप आवश्यक आणि महत्वाचं आहे. मधमाशांच्या विविध प्रजाती असून त्यापासून शेतीमध्ये होणाऱ्या अनेक फायद्यांसोबतच मध तसंच त्यापासून मिळणारं मेण, जेली यापासून आपल्याला चांगल्या प्रमाणात वार्षिक उत्पादन वाढवता येतं. यामध्ये महत्वाची अशी प्रजाती म्हणजे आग्या मधमाशी, जिला एपिस डॉर्साटा असं म्हणतात. भारतामध्ये समुद्र सपाटीपासून 3,500 फूट उंचीच्या प्रदेशात या माशांची मोहळं आढळतात. या माशा 5 ते 7 फूट लांब आणि 2 ते 4 फूट उंच आकाराचं पोळं डोंगराच्या कड्यावर आणि उंच इमारतीवर, त्याचप्रमाणे झाडावर किंवा पाण्याच्या टाक्याखाली अशा अवघड ठिकाणी उघड्यावर बांधत असतात. आग्या मधमाशी ही इतर मधमाशांपेक्षा आकारानं मोठी असून तिचा स्वभाव हा रागीट असतो. खाद्याच्या उपलब्धतेनुसार त्या स्थलांतर करत असतात. पराग आणि मकरंद गोळा करण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर या माशा जातात. या माशांचा परागीभवनासाठी अत्यंत चांगला उपयोग होतो. या माशांपासून मधाचं 30 ते 40 किलो उत्पादन प्रतिवर्ष प्रतिपोळं मिळतं. याचप्रमाणे दुसरी एक फायदेशीर जात म्हणजे फुलोरी मधमाशी, जिला एपिस फ्लोरिया म्हणून ओळखलं जातं. या माशा भारतामध्ये सर्वत्र आढळतात. समुद्र सपाटीपासून 1,000 फूट उंचीपर्यंतच्या प्रदेशात या माशा आढळून येतात. लहान पोळं झुडपात, कुंपणात किंवा सुरक्षित सावलीच्या ठिकाणी अथवा उघड्यावर बांधतात. या माशांचं पोळं 6 ते 9 इंच लांब आणि 4 ते 8 इंच उंच असतं. या माशा आकारानं सातेरी मधमाशांपेक्षा लहान असतात. कामकरी माशांच्या नारंगी रंगाच्या अंगावर पाठीमागच्या निम्म्या भागावर काळे पांढरे पट्टे दिसून येतात. या माशांचा देखील परागीभवनासाठी अत्यंत चांगला उपयोग होतो.

आपलं खाद्य गोळा करण्यासाठी या माशा अर्धा ते एक किलोमीटर पर्यंत प्रवास करतात आणि यांपासून प्रतिवर्ष प्रतिपोळ 500 ग्रॅम इतकं मधाचं उत्पादन आपल्याला मिळतं. आणखी एक महत्वाची मधमाशीची जात म्हणजे सातेरी मधमाशी, जिचं शास्त्रीय नाव एपिस सेरेना इंडिका असं आहे. या माशांना सातपुडी मधमाशा असंही म्हटलं जातं. झाडाच्या ढोलीमध्ये, कड्या कपारीच्या छोट्या गुहांमध्ये, मुंग्यांचं वारुळ अशा अंधाऱ्या जागेमध्ये या माशा राहतात. ठराविक अंतरावर एकाला एक समांतर अशी 1 ते 8 पोळी बांधतात. पोळ्याचा आकार हा 20 बाय 15 सेंटीमीटर इतका असतो. या माशा स्वभावानं शांत असून क्वचित स्थलांतर करतात. एका पूर्ण वाढलेल्या वसाहतीमध्ये 20 ते 30 हजार कामकरी माशा आढळतात. अशा पद्धतीनं आपल्याला शेतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या आणि त्याबरोबरच आपल्याला आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या या मधमाशांचं पालन करणं शेतकरी बांधवांसाठी कायमच फायदेशीर ठरतं.

0: कृषी सल्ला आताच आपण ऐकलात. कार्यक्रमात आता ऐकूयात जैविक निविष्ठांचं उत्पादन तंत्र याविषयी अमोल शास्त्री यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आपल्यासोबत आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथील कृषी विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री उपस्थित आहेत. सध्याच्या काळामध्ये महत्वाचा असलेला रासायनिक खतांचा पर्याय म्हणून ज्या जैविक निविष्ठांकडे आपण पाहतो त्या जैविक निविष्ठांचं उत्पादन तंत्रज्ञान याबाबत सखोल अशी माहिती ते आज आपल्याला देणार आहेत. तर सर्वप्रथम अमोलजी, आपलं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: तर अलीकडे सातत्यानं आपल्याला ऐकण्यात येतं किंवा सरकारकडून देखील आवाहन करण्यात येतं जे काही रासायनिक खत आहे त्याचा वापर जो आहे तो काटकसरीनं करा किंवा त्याला पर्याय तुम्ही शोधा. तर हा खतांचा जो अलीकडचा तुटवडा म्हणता येईल तर तो नेमका कशामुळे झालाय किंवा रासायनिक खतांचा जो बेसुमार वापर आहे त्याचे दुष्परिणाम आपल्या शेतावर काय होतात याबाबत काय सांग.
2: सर, आपण पाहतोय की गेल्या 3-4 महिन्यापासून ते युद्ध चालू आहे.
1: बरोबर.
2: या पार्श्वभूमीवरती इराणनी सुद्धा त्या ठिकाणी UAE वरती मोठ्या प्रमाणावरती हल्ले केले आणि ही जी सगळी रासायनिक खतं आपल्या देशामध्ये येतात त्याचं जे रॉ मटेरियल आहे हे रॉ मटेरियल सप्लाय करणारा देश म्हणून आपण दुबई असेल किंवा गल्फ कंट्रीज तिकडे पाहिलं जातं.
1: बरोबर.
2: आणि ज्यावेळेस अशा रासायनिक खतांचा तुटवडा म्हणजे रॉ मटेरियलच मिळालं नाही तर भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी रासायनिक खतांचा त्यातल्या त्यामध्ये नत्रयुक्त म्हणजे युरिया असेल DAP असेल अशी ही नत्रयुक्त खतांचा तुटवडा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होणार आहे.
1: बरोबर.
2: आणि या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी ह्या तुटवड्याबद्दल बऱ्यापैकी माहिती नसते त्यांना आणि ज्यावेळेस पेरणीची वेळ येते आणि ती खतं आणायला जातात त्यावेळेस ती खतं उपलब्ध नसतात. मग त्या ठिकाणी नेमकं आपण ह्या खतांना काय वापरायचं किंवा ह्या खतं जर मिळाली नाही तर ते पॅनिक होतात आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न घटण्याची शक्यता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होते.
1: अच्छा.
2: मग अशा वेळी आपल्याला त्या रासायनिक खताला पर्याय कोणता आहे याविषयी थोडं माहिती घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर केंद्र शासनाचा ह्या रासायनिक खतांच्या वरती जे अनुदान दिलं जातं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पैसा त्या ठिकाणी खर्च होतो. म्हणजे आपल्याला जरी आज युरियाचं एखादं पोतं 400-450 रुपयाला मिळत असेल परंतु केंद्राची सबसिडी 2000 जास्त त्या युरियाच्या एका पोत्यावरती त्या ठिकाणी आणि हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती नाहीये. मग शासनाचाही खर्च होतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली की जसं सर आपण विचारलं की रासायनिक खताचे दुष्परिणाम काय तर ही खतं जसं आपण म्हणतो की पीक वाढीसाठी चांगली आहेत पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर ही जी खतं आहेत हे वापरल्यामुळं जमिनीतील जीवाणू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अनिष्ट परिणाम होतो जे आपल्या शेतीसाठी पिकासाठी फायदेशीर असतात. म्हणजे आपल्या जमिनीवर त्याचा दुष्परिणाम होतो. जमिनीत पाण्यावरती म्हणजे युरियायुक्त खत वापरल्यामुळे नायट्रेट पोल्युशन त्या ठिकाणी होतं आणि हळूहळू जमिनीची उत्पादकता त्या ठिकाणी कमी होत जाते आणि म्हणून हे जे रासायनिक खतं आहेत हे अगदी प्रमाणबद्ध वापरणं अतिशय गरजेचं आहे आणि यांच्या दुष्परिणामाची जी झळ आहे ती फक्त जमीन किंवा जनावरं यांच्यापर्यंतच नाही तर माणसापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे आज आपण बघतो की या रसायनांच्या वापरामुळं मोठ्या प्रमाणावरती कॅन्सर असेल किंवा शुगरचा त्रास BP असेल अशी विविध रोग शेतकऱ्यांमध्ये सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या रासायनिक खताला काय पर्याय आहे आणि

0: पर्याय आपण सक्षमपणे वापरणं ही आज काळाची गरज बनलेली आहे.
1: मग आताच आपण ज्याप्रमाणे म्हणालात की या रासायनिक खतांना आता पर्याय शोधणं हे आता महत्वाचं आहे, मग या रासायनिक खतांना पर्याय म्हणून आपण कशाकडे पाहिलं पाहिजे?
0: चांगला प्रश्न आपण विचारला की ह्याला पर्याय म्हणजे कशाकडे पाहायचं आपण, की आपण रासायनिक खतं वापरतो आणि कीटकनाशक वापरतो, ह्या दोन प्रकारच्या रसायनांचा आपण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वापर करतो. रासायनिक खतं ही अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांच्या पुरवठ्यासाठी म्हणून आपण रासायनिक खतांचा वापर करतो. आणि कीटकनाशक जे आहेत ते पिकावरती पडणारे वेगवेगळे जी किडी आहेत त्या किडीला मारण्यासाठी, जे रोग आहेत बुरशीजन्य रोग असतील त्यांना मारण्यासाठी बुरशी नाशक अशा रसायनांचा वापर करतो. मग यांना पर्याय म्हणजे काय, की आपल्याला जमिनीमध्ये अन्नद्रव्य पुरवठा करणारी जी विविध जीवाणू आहेत त्यांचा वापर आपल्याला जमिनीमध्ये करायचा आहे, आणि हे जे कीड जे आपल्या पिकांच्या दृष्टीने हानिकारक आहे त्या किडीला मारणारे, परंतु जे पिकासाठी फायदेशीर आहे, जसं की आपण मधमाशी म्हणतो की मधमाशी पिकांना फायदेशीर आहे, त्या मधमाशीला काहीही हानी पोहोचू नये अशा काही जैविक निविष्ठा शेतकरी त्यांच्या शेतावरती स्वतः तयार करू शकतात. आणि या सगळ्या जैविक निविष्ठांचा वापर, म्हणजे दोन प्रकारांमध्ये आपण या जैविक निविष्ठांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो, एक अन्नद्रव्य पुरवठा करणारी जैविक निविष्ठा आणि दुसरं कीड व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या जैविक निविष्ठा. आणि हे जैविक निविष्ठा उत्पादनाचं युनिट एक 10 ड्रम ज्याला म्हणलं जातं की 10 ड्रम जमिनीसाठी आणि 10 ड्रम पिकासाठी, असे 10 ड्रम प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या शेतावरती उभारणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना या किडीवरती मोठ्या प्रमाणावरती जैविक पद्धतीने नियंत्रण, आणि यालाच आपण जैविक निविष्ठा उत्पादन यंत्रणा असं म्हणता येईल आपल्याला.
1: बर जैविक निविष्ठा हा रासायनिक खतांना पर्याय म्हणून आपण वापरू शकतो. मग जैविक निविष्ठा म्हणजे नेमकं काय?
0: आपल्या देशामध्ये आपण जसं जमिनीला माता म्हणतो तसंच आपण देशी गाय जी आहे त्याला सुद्धा गोमाता म्हणतो, म्हणजे अतिशय महत्व आपण गोमातेला देतो. आणि त्या गायीपासून, देशी गायीपासून त्यातल्या त्यात की जे विविध प्रकारचे जीवाणू तिच्या शेणाच्या माध्यमातनं, तिच्या दुधाच्या माध्यमातनं, तिच्या गोमूत्राच्या माध्यमातनं जे जीवाणू आपल्याला मिळतात त्या जीवाणूंचा वापर करायचा आहे. ही जैव तंत्रज्ञान म्हणजे थोडक्यामध्ये ह्या जैविक घटकांचा वापर करून आपल्याला हे अन्नद्रव्य पुरवठा करायचे.
1: अच्छा,
0: मग याच्यामध्ये ज्या विविध निविष्ठा आपण तयार करणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आपण जीवामृत तयार करू शकतो, घनजीवामृत तयार करू शकतो, याबरोबरच गोकृपा अमृत तयार करू शकतो, पंचगव्य तयार करू शकतो. ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या पिकांना अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी उपयुक्त आहेत. याबरोबरच जे आपण हिरवळीचं खत असेल ते जमिनीमध्ये गाडणे हे सुद्धा करू शकतो, की हा आपल्या रासायनिक खताला सक्षम असा पर्याय आहे. यानंतर आपण जर पाहिलं तर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसाठी आपण काही जैविक पानांचा वापर करून तो द्रावण करून ते फवारणीसाठी वापरू शकतो. याबरोबरच जे आपण म्हणतो की ताक नारळ पाणी, त्याचा सुद्धा आपण काही अन्नद्रव्य उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून वापर करू शकतो. बेलाचं जे फळ आहे त्याच्यामध्ये पालाशचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असतं, मग ते बेलाची वाळलेली फळं तोडून त्याची पावडर आणि गुळाचं पाणी करून आपण ते बेल रसायन म्हणून तयार करण्यात येतं. त्याचा म्हणजे पालाश उपलब्धतेसाठी, किंवा तुमच्या ऊसासारखं पीक असलं तर त्याची जाडी वाढण्यासाठी, किंवा आंब्यासारखं पीक असेल तर त्याची साईज वाढण्यासाठी, तर पालाश अतिशय महत्वाचा आहे. मग त्या परिस्थितीमध्ये असं बेल रसायनाचा आपण या पद्धतीने वापर करू शकतो.
1: मग आताच आपण वेगवेगळी नावं जी सांगितली की अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी कुठली वापरली जातात किंवा खताचा वापर करताना त्याला पर्याय म्हणून कुठली वापरली जातात, मग आता अन्नद्रव्य जर आपल्याला आपल्या पिकाला जर पुरवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही सांगितलं की गोकृपामृत असेल किंवा जीवामृत असेल, तर मग हे गोकृपामृत किंवा जीवामृत कसं बनवलं पाहिजे?
0: या ज्या निविष्ठा आपण पाहिल्या तर रासायनिक खतांशी यांची तुलना केली तर या निविष्ठा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरती घरच्या घरी बनवता येतात, हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या रासायनिक निविष्ठांना पर्याय म्हणून आपण ज्या जैविक निविष्ठा गोकृपा अमृत असेल जीवामृत असेल हे तयार करताना शेतकऱ्यांना येणारा खर्च जो आहे तो अतिशय कमी आहे. आता आपण गोकृपा अमृतचं उदाहरण जर घेतलं तर कृषी विज्ञान केंद्र सोलापूरमध्ये आम्ही त्या ठिकाणी गोकृपा अमृतचं एक बेसिक कल्चर देतो. जसं आपण एखाद्याला मोठ्या प्रमाणावर दही पाहिजे असेल तर विरजण आणतो शेजाऱ्याकडनं, आणि त्या विरजण दुधामध्ये घातलं की आपलं दुसऱ्या दिवशी दही तयार होतं, तसंच आम्ही विरजण म्हणून गोकृपा अमृतचं बेसिक कल्चर कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं. शेतकऱ्यांनी काय करायचं की 2 लिटर गोकृपा अमृतचं कल्चर कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा इतर कुठल्याही चांगल्या संस्थेकडनं त्यांनी विकत घ्यायचं आहे, ते 2 लिटर गोकृपा अमृतचं बेसिक कल्चर, त्याच्यामध्ये 2 किलो गुळ आणि 2 लिटर देशी गाईच्या दह्यापासून

0: बनवलेलं ताजं ताक, म्हणजे 2 किलो गूळ, खराब झालेला गूळ असेल, काळा गूळ असेल, निकृष्ट दर्जाचा गूळ सुद्धा त्या ठिकाणी चालू शकतो की ज्याची किंमत अतिशय कमी असते, आणि तो गूळ वापरायचा. 2 लिटर ताक आणि 2 लिटर हे बेसिक कल्चर आणि 200 लिटरच्या बॅरलमध्ये त्याला त्या ठिकाणी घालायचं, पाणी घालायचं आणि याला 5 दिवस हलवायचं. 5 दिवसानंतर तुम्हाला पूर्णपणे दुधाचा रंग कसा येतो, पांढरा शुभ्र, तसं ते गोकृपा अमृतचं कल्चर तुमचं 5 दिवसामध्ये तयार झालेलं असतं. आणि हे गोकृपा अमृतचं जे कल्चर आहे ते तुम्ही ड्रीपमधनं सोडू शकता, त्याबरोबरच फवारणीला वापरू शकता. एकरी 200 लिटर तुम्हाला हे एका वेळेस सोडायचं आहे आणि ज्या वेळेस तुमचे हे 10 ड्रम सोडले जातात त्यावेळेस तुम्हाला याचा परिणाम तुमच्या डोळ्याला त्या ठिकाणी दिसायला लागतो, म्हणजे जीवाणूंची संख्या वाढते. हे उत्तम प्रकारचं अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी जे जीवाणू गरजेचे आहेत, आपण म्हणतो की देशी गाईमध्ये कोट्यवधी जीवाणू आहेत, त्या जीवाणूंची संख्या आपण हे कल्चर तयार करून, गोकृपा अमृत तयार करून त्या ठिकाणी वाढवली आणि तीच आपण जमिनीमध्ये सोडली. म्हणजे अन्नद्रव्य तुमच्या जमिनीमध्ये स्फुरद असतो परंतु तो फिक्स्ड ज्याला म्हणतो आपण किंवा घट्ट चिटकून बसलेला असतो तो उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात. असं हे गोकृपा अमृतचा फायदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरं जीवामृतच्या बाबतीत जर आपण म्हणलं तर जीवामृत हे एक प्रकारचं अमृत आहे पिकांसाठी. हे तयार करण्याची पद्धत सुद्धा त्या ठिकाणी अतिशय सोपी आहे. 7 किलो देशी गाईचं ताजं शेण घ्यायचंय, त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ घालायचंय, 2 किलो कुठल्याही डाळीचं पीठ, जनरली आम्ही बेसन घाला म्हणतो कारण की बेसन थोडंसं स्वस्त असतं, आणि 2 किलो गूळ, 2 किलो डाळीचं पीठ आणि आपल्या शेतामधलं एखादं मोठं झाड असतं की मग वडाचं असेल, पिंपळाचं असेल किंवा लिंबाचं असेल की ज्याच्यावरती पक्षी बसतात, त्याच्याखाली आपण कुठलंही रासायनिक वापरलेलं नसतं, मग त्याच्या खालची बुडातली थोडीशी माती जर घेतली आपण, मुठभर माती, त्याच्यामध्ये जीवाणू जास्त असतात, हे त्याच्यामध्ये टाकायचंय आणि हे तुम्ही 10 दिवस त्या ठिकाणी दररोज सकाळ दुपार संध्याकाळ काठीनी फिरवायचंय. आणि हे फिरवल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या जीवाणूंची संख्या, जे जीवाणू शेणामध्ये आहेत, जी मुठभर माती तुम्ही टाकलेली आहे त्याच्यामध्ये लाखो जीवाणू आहेत आणि ह्या जीवाणूंची संख्या त्या गुळामुळे, डाळीच्या पिठामध्ये जे प्रोटीन आहे त्याच्यामुळे ह्यांची संख्या करोडोमध्ये जाते. आणि हे जीवामृत तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये सोडता त्यावेळेस तुम्हाला त्याचे अतिशय उत्कृष्ट परिणाम मिळतात. तर हे जीवामृत साधारणपणे 10 ते 12 दिवसांनी जर सोडलं तर त्याच्यामध्ये या जीवाणूंची संख्या सर्वात जास्त आपल्याला आढळून येते आणि ते पिकासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
1: बरोबर. आता सुरुवातीला सर तुम्ही सांगितलं की ज्याप्रमाणे आता अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी गोकृपामृत असेल किंवा जीवामृत अशा जैविक निविष्ठा आपण वापरू शकतो, पण किडींचं व्यवस्थापन करणाऱ्या देखील काही जैविक निविष्ठा आपल्याकडे आहेत, मग त्या कोणत्या आहेत आणि त्या कशा पद्धतीनं तयार केल्या?
0: सर, हे सुद्धा खूप सुंदर प्रश्न विचारला की आज बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा खर्च कशासाठी होत असेल की बाबा त्यांना त्यामधलं पूर्ण सखोल असं ज्ञान नसतं. सरळ दुकानदाराकडे जातात, ही कीड पडली सांगतात आणि तो खूप म्हणजे साध्या औषधाची गरज असेल तरी त्याला जर इन्कम त्यातनं एखाद्या औषधातनं जास्त मिळत असेल तर तो शेतकऱ्यांना भारीच औषध देतो.
1: बरोबर.
0: आणि यामध्ये शेतकऱ्यांचंही नुकसान होतं, त्याचा दुष्परिणाम तर मी सुरुवातीलाच सांगितला की ह्या रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीमुळे किती दुष्परिणाम होतात, कारण शेतकरी तेवढी काळजीही घेत नाहीत की तोंडाला बांधणं असेल, जे पीपी किट वापरायचं आहे त्यांना ते सुद्धा ते वापरत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण ह्या किडींच्या व्यवस्थापनासाठी जैविक निविष्ठांचा वापर केला तर ते अतिशय उत्कृष्ट होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे जसे आपण हे पिकाला अन्नद्रव्य पुरवठा करणारे 5 ड्रम असले पाहिजे म्हणलं, तसेच आपल्याला ह्या किडींना मारण्यासाठीचे 4-5 ड्रम असणं प्रत्येक शेतकऱ्याकडे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम अतिशय साधं ज्याला आपण जैविक कीटकनाशक म्हणतो नीमास्त्र.
1: अच्छा.
0: नीमास्त्र असेल की साध्या आपल्याला कडुलिंबाच्या 5 किलो लिंबोळी पावडर आणि 100 लिटर पाणी, 5% लिंबोळी पावडर पाण्यात मिसळून फवारली की नीमास्त्र तयार होतं. याबरोबरच आपण दशपर्णी अर्क, 10 प्रकारची जी पानं आहेत ज्याला गाय खात नाही अशी पानं, मग ते सीताफळ असेल, कडुलिंब असेल, महानंदी असेल, अशा प्रकारची पेरू असेल, याची पानं 10 प्रकारची पानं मिसळून त्यामध्ये शेणखत आणि गोमूत्र घालून तयार करू शकतो. याबरोबरच अग्निअस्त्र आणि ब्रह्मास्त्र हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारची जैविक कीटकनाशक आहेत, ज्यांचा वापर शेतकरी स्वतःच्या शेतावरती तयार करून जर केला तर त्याचे त्यांना खूप चांगले परिणाम मिळतात आणि या किडीवरती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतं.
1: बरं. मग तुम्ही सर सांगितलं की आता दशपर्णी अर्क जो आहे तो कसा बनवावा किंवा नीमास्त्र आहे ते कसं बनवावं, पण आता तुम्ही उल्लेख केला की अग्न्यास्त्र देखील अत्यंत प्रभावी असं जैविक कीटकनाशक आहे, मग हे अग्न्यास्त्र जर आपल्या शेतकरी बांधवांना बनवायचंच झालं तर ते कसं बनवलं पाहिजे?
0: सर, खूप छान आहे की बऱ्याच जणांना दशपर्णी अर्क आणि नीमास्त्र याविषयी बऱ्यापैकी माहिती आहे शेतकऱ्यांना, पण काय होतं की निमास्त्र जे आहे

0: ती एखादी आळी जर मोठी झालेली असेल तर ती आळी मरत नाही. निमास्त्र प्रभावीपणे कधी वापरू शकता, ज्यावेळेस ती अंड्यातनं जस्त आळी बाहेर आलेली असते त्या परिस्थितीमध्ये निमास्त्राचा चांगला वापर होतो. मग त्या आळीला एक प्रकारचा झटका बसणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जो रासायनिक कीटकनाशकाच्या माध्यमातून मिळतो. आणि त्याला पर्याय म्हणून आपण जर अग्निअस्त्र बनवलं तर अग्निअस्त्र बनवण्याची प्रक्रिया सुद्धा थोडीशी किचकट जरी असली तरी सुद्धा ती शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तर आपल्याला काय करायचं की 20 लिटर देशी गाईचं गोमूत्र घ्यायचंय. त्या गोमूत्रामध्ये साधारणपणे 1 किलो हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या चांगल्या बारीक कुटून 1 किलो हिरवी मिरची घालायची, 1/2 किलो अद्रक घालायचं, 1/2 किलो लसूण घालायची आणि 1/2 किलो हळद घालायची.
1: अच्छा,
0: हे 5 गोष्टी मिसळायच्या आणि त्याला त्या ठिकाणी चुलीवरती उकळायचं.
1: बरोबर.
0: हे गोमूत्र 20 लिटरचं जे द्रावण आहे आणि त्यात या आता सांगितलेल्या सर्व गोष्टी आपण टाकल्यानंतर त्या उकळायला सुरुवात करायच्या आणि हे द्रावण चांगलं उकळून घ्यायचं म्हणजे जवळपास 15 लिटर पर्यंत होईपर्यंत, म्हणजे 5 लिटर पर्यंत ते कमी होईल.
1: बरोबर.
0: म्हणजे 20 लिटरचं तुमचं 15 लिटर होईल एवढं त्याला उकळायचं. म्हणजे त्या जे लसूण असेल मिरची असेल त्यातला अर्क पूर्णपणे त्या गोमूत्र मध्ये त्या ठिकाणी उतरतो आणि फक्त 3% म्हणजे 100 लिटरला तुम्हाला फक्त 3 लिटर हे अग्निअस्त्र हे तयार झालेलं द्रावण आहे त्यालाच अग्निअस्त्र असं म्हटलं जातं. आणि हे 3% पिकांवरती फवारणीसाठी वापरायचं की यामुळं सगळ्या किडींवरती आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळवता येणं शक्य आहे.
1: बर, आता सर्वात महत्वाचं आपले शेतकरी बांधव ज्यावेळी रासायनिक खतं असतील किंवा रासायनिक आपण म्हणू कीटकनाशक असतील याचा वापर करतात आणि आता पर्याय म्हणून ज्यावेळी त्यांना या जैविक निविष्ठांचा वापर करायचा असेल तर त्यांचं कुठंतरी आर्थिक गणित बिघडू नये, मग यासाठी त्यांना खरं तर माहिती पाहिजे की आता जे आपण जैविक निविष्ठा वापरणार आहोत तर त्यांसाठी येणारा खर्च तुलनेनं रासायनिक खतांच्या किंवा रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत किती आहे?
0: सर, हे अतिशय महत्वाचं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपण खर्च किती करतो. आज अशी परिस्थिती आहे की शेतीमध्ये तुम्ही जो खर्च करता तो खर्च कमी केला म्हणजे तुम्ही एक प्रकारे उत्पन्न मिळवल्यासारखं आहे. आणि आपण आजच्या घडीला जर बघितलं की साधं एखादं संयुक्त खताचं पोतं घ्यायला गेलो तर 2000 कुठलंच पोतं मिळत नाही, मग ते DAP असू द्या किंवा MOP असू द्या. मग याच्याशी जर तुम्ही तुलना केली तर जसं मी सांगितलं की तुम्ही गोकृपा अमृत तयार करा, त्याला 2 किलो गुळण 2 लिटर ताक
1: बरोबर
0: प्रत्येक बॅरलला आणि 10 बॅरल जरी सोडले तरी तुमचे 1000 रुपये फक्त खर्च होतात.
1: अच्छा.
0: आणि तुम्ही जीवामृत आणि त्यातही तुमच्या घरची जर एखादी गाय असेल तर तुमचा खर्च हा फक्त गुळ जो विकत आणता तुम्ही म्हणजे 40-50 रुपये किलोने मिळतो, 10 किलो गुळाचे तुमचे 500 रुपये झाले, म्हणजे 500 रुपयामध्ये तुम्ही ते काम करता जे की रासायनिक खताच्या तुलनेमध्ये अगदी 10% आहे फक्त.
1: बरोबर.
0: आणि खतं वापरताना त्याचं फक्त एकच वापरत नाहीत, त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. पण आपण ही निविष्ठा वापरताना एक जरी वापरली तरी ती 100 रोगावरती एक इलाज म्हणल्यासारखं ह्या जैविक निविष्ठांचं काम आहे, त्यामुळे ते वापरणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे रासायनिकशी तुलना केली मग ते कीटकनाशक असेल, जसं आपण अग्निअस्त्राचं पाहिलं की 20 लिटर गोमूत्र म्हणजे किती, तुम्हाला फक्त अगदी 10 रुपये लिटर जरी तुम्ही गोमूत्र घेतलं तरी 400 रुपयाचं जरी तुमचं गोमूत्र झालं, 40 लिटरचं 20 लिटर तुम्ही तयार केलं, 400 रुपयामध्ये तुम्हाला 2-3 एकर पर्यंत फवारणी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. आणि हे अतिशय महत्वाचं आहे की तुमचा खर्च काहीच नाही. आणि ज्या शेतकऱ्यांकडे 99% बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्वतःची जनावरही असतातच, त्याचा वापर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला तर भविष्यामध्ये आपल्याला ह्या शेतीवरती येणारा खर्चही कमी करता येऊ शकतो आणि जमिनीची सुपीकता टिकवणं, माणसाचं आरोग्य चांगलं राखणं यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे ह्या जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र ज्याला बायो रिसोर्स सेंटर असं म्हणलं जातं हे उभारण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर नक्कीच शेतकऱ्यांना सुख आणि समृद्धी यायला काही अडचण येईल असं मला वाटत नाही.
1: तर नक्कीच सर, रासायनिक खतांना अलीकडच्या काळामध्ये पर्याय म्हणून जैविक निविष्ठांचं उत्पादन तंत्रज्ञान याविषयी अत्यंत सखोल आणि सविस्तर अशी माहिती तुम्ही आज आपल्या शेतकरी बांधवांना दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार सर.
2: याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. रात्रीचे 8 वाजत आहेत.

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 9372707100.
1: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारतीय विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
0: मोबाईल 9049-36-60-77 आणि 97-66-17-24-18. काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
2: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
0: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
1: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर.
0: सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत.
1: मोबाईल 98-50-33-88-07.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
0: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 9172-710-499.
1: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
0: सर्व प्रकारच्या डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 9579-790-940. अहो काका, मिठाई काय वाटतंय?
0: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
1: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डीमार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
0: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
1: मोबाईल 73-5000-25-47 आणि 84-11-966-700.
4: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
5: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
5: दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
6: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
7: श्रोते हो, आज रात्री ढीक सव्वाट वाजता ऐकायला विसरू नका साहित्य संपदा हा कार्यक्रम. यामध्ये कवी लेखक इंद्रजित पाटील यांच्या कविता अभिवाचनाचा कार्यक्रम फेल्युअर एक्सपेरिमेंट. संवादिका आहेत अश्विनी वाघमोडे, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील.

श्रोते हो, आज रात्री ठीक 9 वाजता मराठी गाणी यामध्ये एक कलाकार, यामध्ये आजचे आपले कलाकार आहेत राम लक्ष्मण, सुप्रसिद्ध संगीतकार, यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकणार आहोत। तेव्हा ऐकायला विसरू नका मराठी गाणी हा कार्यक्रम रात्री ठीक 9 वाजता।

0: डॉक्टर, इंजिनियर व्हायचंय अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचंय? कोटा राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात. मोशन एज्युकेशन सोलापूर.
1: जी नीट, एमएसटी, सीईटी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी, तर एमएसटी सीईटी साठी स्पेशल बॅच.
0: आणि विद्यार्थ्यांनो, दिवसा कॉलेज करून संध्याकाळी सीईटी ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच. 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू.
1: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज.
0: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर. मोबाईल 97666 46 400 आणि 78220 97 296.
1: मोशन आहे तर भरोसा आहे,
0: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे. श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
1: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
0: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
1: मोबाईल 89992 42 41 49.
0: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
1: मोबाईल 77 19 92 22 55.
0: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
1: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
0: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
1: संपर्क 98 60 10 44 70.

0: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
1: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी विमानतळ, होटी रोड, सोलापूर।
0: मोबाईल 91 30 396 809।

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीची 8:05 होत आहेत. ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाज कार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के टी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला. कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कला क्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण

0: 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एएनटीएफ आपण उभा करतो आहोत, त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो चांगले अधिकारी हे एएनटीएफमध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली, तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणा आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल

0: ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट के मध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एल मध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडात टोरंटो इथं 4:30 गट एल मधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना डीआर कॉंगोशी होईल. भारत अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं आयएनएस उदयगिरी हे युद्ध जहाज आणि आयएनएस कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. रात्रीचे 8:15 आहेत.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोतेहो प्रसारित करीत आहोत साहित्य संपदा हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकूयात कवी लेखक इंद्रजीत पाटील यांच्या कविता अभिवाचनाचा कार्यक्रम. संवादिका आहेत अश्विनी वाघमोडे.
7: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा कार्यक्रम साहित्य संपदा.

श्रोतेहो नमस्कार. साहित्य संपदेच्या आजच्या भागामध्ये मी अश्विनी आपण सर्व साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 16 जूनच्या साहित्य संपदेच्या कार्यक्रमामध्ये आपण कवी आणि लेखक इंद्रजीत पाटील यांना आमंत्रित केलेलं होतं. त्या भागामध्ये आपण त्यांचा विविधांगी साहित्य लेखन प्रवास जाणून घेतला होता. आता या भागामध्ये इंद्रजीत पाटील यांचं काव्य अभिवाचन आणि एकूणच

0: त्यांच्या लेखनाची अभिव्यक्ती जी आहे तिचा अनुभव आपण घेणार आहोत. तर मनपूर्वक पुन्हा एकदा आपलं स्वागत करते सर.
1: नमस्कार
0: सर. आपण साहित्य संपदेच्या मागच्या भागामध्ये आपल्या एकूण साहित्य प्रवासाविषयी जाणून घेतलं. त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की आपण कथा, ललित, चरित्र, काव्यलेखन असे विविधांगी लेखन प्रकार अतिशय उत्तम पद्धतीनं हाताळलेले. आता या खास भागामध्ये आपण आपल्या लेखनाची अनुभूती जी आहे ती आपल्या रसिक श्रोत्यांना उपलब्ध करून देणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला आपल्या रसिक श्रोत्यांसाठी काय ऐकवायचं आहे?
1: मायबाप रसिक श्रोते हो, तुम्हीच राम, तुम्हीच कृष्ण, तुम्हीच माझी देवता. तुम्हीच राम, तुम्हीच कृष्ण, तुम्हीच माझी देवता. तुमच्याच हातून मोठी व्हावी माझी कविता.
0: वा,
1: तुमच्याच हातून मोठी व्हावी माझी कविता. शबरीची बोरे चाकी, सावित्रीचे चरित्र भाकी, सिकंदराची बनली राखी कविता माझी. मीराबाईच्या भक्तीसाठी कन्हैयाच्या लागे पाटी, सुदाम्याचे पोहे वाटी कविता माझी. महाभारताच्या प्रांती द्रौपदीची करी शांती, विचारांची एक क्रांती कविता माझी. मुक्ताबाईच्या भाव ओटी ज्ञानेशा उघडा ताटी, मुक्ताईच्या भाव ओटी ज्ञानेशा उघडा ताटी, इंद्रायणीच्या पवित्र काटी कविता माझी. इंद्रायणीच्या पवित्र काटी कविता माझी. आकाशातील चंद्ररवी तरुणाईची रीत नवी, कष्टकऱ्यांची गीत ओवी कविता माझी. कष्टकऱ्यांची गीत ओवी कविता माझी. काश्मीरची कमसीन कळी, काश्मीरची कमसीन करी कुमारीच्या गाली खळी, माती मधल्या हरे कदळी कविता माझी. माती मधल्या हरे कदळी कविता माझी.
0: साहित्य संपदेच्या या भागामध्ये अगदी सुरुवातीलाच कविता ही तुमच्यासाठी किती महत्वाची आहे असं सांगणारी खूप सुंदर कविता ऐकवलीत सर. आता आपण हळूहळू या प्रवासामध्ये पुढे जाऊयात आणि आणखी एक अनुभूती घेऊयात.
1: रसिक श्रोते हो, कवितेच्या दर्जामध्ये परिवर्तन कसं होतं हे मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं. 2016 माझा चातक नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि 2025 माझा चिबाड नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला. पण एका मुद्द्यावरती दोन्ही कविता संग्रहामध्ये असणाऱ्या कविता आणि बदललेलं वातावरण मी या कवितांच्या माध्यमातून मांडतो. बालपणी कर्मवीर लोकरे गुरुजींच्या शाळेला जात असताना आम्ही पांदेमधून चालत जायचं.
0: बरोबर.
1: ती पांद भूतकाळात गेलेली पांद कशी होती ते एका कवितेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. ही कविता महाराष्ट्रभर प्रसिद्धीच्याच होतात.
0: अरे वा, चांगली गोष्ट.
1: ते बालपण मी या कवितेच्या माध्यमातून मांडतो आहे. कवितेचं शीर्षक आहे अशीच गावची पांद होती. ही कविता मी चिबाड या कविता संग्रहामधून तुमच्यापुढे सादर करीत आहे. बालपणीचा काळ सुखाचा आठवतो मज पुन्हा पुन्हा, पांदी मधल्या चिखल वाटा अनरुतलेल्या पाऊल खुणा. गजग्याची गवळण बाई कोयरीला भारी लळा, गजग्याची गवळण बाई कोयरीला भारी लळा, धोतऱ्याची धूर्त नीती महानंदी नाहती जळा. यलतार झुकला दूध खुळा पटाडीशी करी नित्यसंग, एलतार झुकला दूध खुळा पटाडीशी करी नित्यसंग, कुत्तर बाबळीच्या शेंगाचा कुणी केला हो प्रेमभंग. शिलवटाचा चिकटपणा जांभळीच्या लाली ओटी, तोंडल्याला तोडताना लुळुंबीच्या कळपोटी. लव्हाळा धुंद डोलताना जलपर्णी काशा हरली, लव्हाळा धुंद डोलताना जलपर्णी काशा हरली, ओढ्यामधल्या संत लाटा चाटूला चिंगळी बावरली, ओढ्यामधल्या संत लाटा चाटूला चिंगळी बावरली. बेडकाची साद बेडकीला सदाच त्याचा खोड चाळा, बेडकाची साध बेडकीला सदाच त्याचा खोड चाळा. फुलपाखरू अवचित येई फुलवंतीच्या गळी माळा, फुलपाखरू अवचित येई फुलवंतीच्या गळी माळा.
0: अशीच गावची पांद होती या आपण सादर केलेल्या आताच्या या कवितेमध्ये. कोयरी, गजगा, धोत्रा, महानंदी, येलतार, पटाडी, त्यानंतर शेलवट, लुळुंबी यासारख्या काही वैशिष्ट्यपूर्ण अशा जलपर्णींचा आणि झाडांचा नावांचा उल्लेख झालेला आहे. अशी खूप वैशिष्ट्यपूर्ण कविता आणि सर दीर्घ कविता आहे नाही का आपली ही, म्हणजे आणखी 5-7 कडवी आहेत खरंच ती सगळ्यांनी घेऊन वाचण्यासारखी ही कविता आहे असं मी सांगेन.
1: अशीच

0: गावाची पांद होती वेळ्याभावी ही सर्व कविता मी तुमच्या पुढे सादर करू शकत नाहीये, पण तो पूर्वीचा गाव ते खेडं आज पूर्णपणे बदललेलं आहे. ते निसर्ग सौंदर्य खेड्यामध्ये राहिलेलं नाहीये. त्या कवितेमध्ये आणि या कवितेमध्ये आता जी मी कविता सादर करणार आहे चाकरी नावाच्या कविता संग्रहातली, त्याच्यामध्ये विरोधाभास आहे.
1: बरोबर.
0: या कवितेचं शीर्षक आहे माळ.
1: माळ
0: माळ. या कवितेमधून बदलत्या गावखेड्याचं दर्शन मी घडवतो आहे. ती पान आणि आजचं खेडं कशा प्रकारचं आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. कवितेचं शीर्षक आहे माळ. ही कविता मुक्तछंदातली आहे. चाकरी या कविता संग्रहातील ही कविता मी आपणासमोर सादर करू इच्छितो. माझ्या गावची पांद तोडून. माझ्या गावची पांद तोडून बनवलात तुम्ही रस्ता या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी. माझ्या गावची पांद तोडून बनवलात तुम्ही रस्ता या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी. आणि हिरावून घेतलं माझं बालपण अल्लड निरागस स्वच्छंदी खळखळ पाण्यासारखं झुळझुळ वाऱ्यासारखं. काळ्या गर्द सावलीतून जाताना मनात असायची एक भीती पाला पाचोळ्यातून सळसळायचे मुखे जीव तरी किती. कितीदा तरी फाटक्या पुस्तकाची पाने चिकटवली चिकट लोळ शिलवटानी आणि अक्षरे गिरवली लुळुंबीच्या शाईनी. कधी पिकलेली जांभळे ओटावरती नाजूक लिपस्टिक लावायची. वेलीवरची तोंडली मात्र विरळ घावायची. कधी मनुकी खारकी गाबुळी लाल साखरेचा गोडवा दावायची. तर टेकाच्या कडेची तुरट कारे घशाला कोरड पाडायची. मग मनसोक्त पोहायचो ओढ्यात प्रवाहाच्या विरुद्ध. मग मनसोक्त पोहायचो ओढ्यात प्रवाहाच्या विरुद्ध. प्रयत्न असायचा अविरत चाटूला ओंजळीत घेण्याचा. खेकड्याला हाताच्या खोबणीत पकडण्याचा. तिथंच शिवणाबाळीचा खेळ रंगायचा. तिथंच शिवणाबाणीचा खेळ रंगायचा. चिंगळ्या धरण्यासाठी हळूच हात रांगायचा. मनात आलं की महानंदीच्या लाकडाची बंदूक बनवायचो. दिवाळीच्या सणाला तिनंच टिकल्या उडवायचो. तर कधी एलताराच्या दुधाचा चेंडू बनवून खेळायचो शेजारील माळावर क्रिकेट क्रिकेट. तर कधी एलताराच्या दुधाचा चेंडू बनवून खेळायचो शेजारील माळावर क्रिकेट क्रिकेट. स्वप्न झालं पूर्ण आज साहेब होण्याचं. स्वप्न झालं पूर्ण आज साहेब होण्याचं. शहरात कुठे शोधू सूर पाखरांच्या गाण्याचं. व्यस्त आणि मस्त जीन इथलं. व्यस्त आणि मस्त जीन इथलं. आता कुठं मिळतं गावाकडे जायला. जाऊन तरी काय करू तिथही असंच पहिल्यासारखा गाव म्हणे नाहीच राहिला. ना पांद ना ओढा ना रहाट ना घडा. उरलं फक्त माळ अन माळ. एक वीरान आणि विस्तीर्ण. एक वीरान आणि विस्तीर्ण.
1: खूप विचार करायला लावणारी कविता आहे. आनंदीच्या लाकडाची बंदूक म्हणा, एलताराचा चेंडू म्हणा, खूप अगदी अस्सल ग्रामीण आणि शहरामधल्या लोकांना माहीत नसलेल्या अशा काही छान संकल्पना आपण कवितेत घेतलेल्या आहेत सर. आणि एकूणच शहरीकरण जे वाढलेलं आहे त्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकता या कवितेमधून.
0: त्या शेतकरी जीवनाचं दर्शन समाजाला करून देण्यासाठी मी आणखीन एक अष्टाक्षरी कविता तुमच्यापुढे सादर करू इच्छितो.
1: अगदी.
0: माझ्या कळपोटी आली ओटी या अष्टाक्षरी कविता संग्रहातील कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे बळीराजा बांदिवळ.

0: इतकं कष्टमय शेतकऱ्याचं जीवन आहे.
1: शेतकऱ्यावरती केंद्रित असलेली आणि त्याच्या एकूणच जीवनाचं दर्शन घडवणारी ग्रामीण अस्सल भागातली कविता होती सर, खूप सुंदर, आणि ती आपण गाऊन दाखवली त्यामुळे आणखी त्याला बहार आलेला आहे.
0: माझा जो शेलक्यावारा कथासंग्रह आहे की ज्याच्यामध्ये निवडक 12 ग्रामीण कथांचा मी समावेश केलेला आहे, त्याच्यामध्ये एक कथा आहे राखीचे बंधन. ही एक वास्तविक कथा आहे आणि या कथेमध्ये जो भाऊ आहे तो भाऊ म्हणजे माझे वडीलच होते.
1: बर.
0: आणि त्या मानस बहिणीसाठी त्यांनी जे केलेलं आहे या कथेमध्ये आहे. शेलक्या बाराला आतापर्यंत 14 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.
1: खूप खूप अभिनंदन सर.
0: धन्यवाद मॅम. आणि त्याच्यामधला एक प्रसंग मी तुमच्यापुढे सादर करू इच्छितो. ज्यावेळेस त्या नायिकेची डिलिव्हरी होते शेतामध्येच, त्यावेळेस हा मानस भाऊ तिला सोडण्यासाठी तिच्या माहेरी जातो. सासरकडे तिला त्रास होत असतो आणि ती बिचारी गरोदर असताना ती चालत चालत निघालेली असते आणि येताना ती आमच्या शेतामध्ये येते, त्या बांधावरती बसते आणि बसल्यानंतर तिथंच तिच्या पोटामध्ये कळा येतात. तिथेच मग
1: तिची प्रसूती
0: होते. जे नायक आहे याच्यामध्ये मानस भाऊ तो तिला घरी घेऊन जातो, तिची शुश्रूषा करतो, तिच्या माहेरी सोडण्यात. तो काळ 1972 त्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. तो तिला सोडतो बैलगाडीमध्ये नेऊन पुढे संवाद टाकतोय तो. बरं, मी येतो आता. तळ्यावर माणसं वाट बघत असतील, त्यांना पाणी पुरवावं लागतं. साहेब वरडतील माझ्या नावानं म्हणून आप्पा खोपटाच्या दारामोर आलं. तसा सावित्रीचा पाठीमागून आवाज आला. तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. ती भावनाविष होऊन बोलत होती, थांबा दादा, रक्ताच्या नात्यानं केलं नसतं इतकं तुम्ही माझ्यासाठी केलंय. या नात्याला मला एक नाव द्यायचंय. आईशिवाय माझं या जगात कुणी नाही, पण या पोराकडं आणि तुमच्याकडं पाहून आज मात्र जगावंसं वाटतंय, तुमचंच रूप बघावंसं वाटतंय.
2: अगा का, असं काय केलं मी तुझ्यासाठी?
0: आप्पा दबकत म्हणाले, काय नाही केलं. सांगा ना दादा, काय नाही केलं. हे तर तुमच्या मनाचा मोठेपणा, मोठ्या काळजाचा आहेस तुम्ही. अग, ते तर माणुसकीच्या नात्यानं कुणी बी करत की? कुणी बी नाही दादा, फक्त तुम्हीच केलं माणुसकीच्या नात्यानं. त्याच नात्यानं आज रक्षाबंधन नसतानाही मी तुम्हाला राखी बांधते. असं म्हणतच सावित्रानं आप्पांना नेसवलेल्या नव्या कोऱ्या लुगड्याचा रेशीम कार्ड फाडला व त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधला. तसा आप्पांचा ऊर भरून आला व ते सावित्रीला म्हणाले, आके हा भाऊ तुझ्या सतत पाठीशी उभा राहील. असं बोलत आप्पांनी बाळाचा मुका घेतला आणि म्हणाल, बेट्या या मामाला इसरू नगस, येतो मी.
1: अतिशय सुंदर आणि आपल्याही ऐकताना डोळ्यात पाणी आणणारा एक भावा बहिणीचा जे रक्ताचा संबंध नाहीये इथे, पण एक मायेचा मदतीचा जबाबदारीचा असा एक बंध इथे दिसतो या संवादामध्ये. खूप छान संवाद होता आपला शेलक्या बारा या कथासंग्रहामध्ये आणि कथेचं नाव ही खूप समर्पक आहे सर,
0: राखीचे बंधन. याच्यानंतर मला असं वाटतं 102 लावण्यांचा लावणी संग्रह माझा परवा प्रकाशित झाला. त्या लावणी संग्रहाची प्रस्तावना जी आहे ती मुंबई विद्यापीठाचे लोकसाहित्याचे गाडे अभ्यासक आणि विभाग प्रमुख बाजीराव मस्तानी फेम प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनसवे यांनी लिहिलेली आहे. या लापणिका लावणी संग्रहासाठी शुभेच्छा पत्र सुप्रसिद्ध कवी व गीतकार प्राध्यापक प्रवीण दवणे सर यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर या लावणी संग्रहावरील मलपृष्ठावरील अभिप्राय सुप्रसिद्ध व ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अशोक बागवे सर यांनी दिलेला आहे. आणि विशेष सांगावयाचं झाल्यास भारत सरकारचा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार प्राप्त लावण्य सम्राज्ञी प्रमिला सूर्यवंशी गोदगेकर या लावण्य सम्राज्ञीनं या लावणी संग्रहासाठी विशेष लिखाण केलेलं आहे. हा लावणी संग्रह प्रकाशित झाला, 102 लावण्यांचा हा लावणी संग्रह आहे. पण या लावणी संग्रहामध्ये 3 लावण्या मी परत लिहिल्या होत्या, त्या लावण्या याच्यामध्ये मी प्रकाशित करू शकलो नाही. हे मी माझं थोडंसं दुर्दैव समजतो, कारण त्या लावण्या इतक्या उच्च कोटीच्या तयार झाल्या की प्रवीण दवणींनी त्याच्यावरती लिहिलं. एक त्या अभ्यासपूर्ण लावण्या आहेत. आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की लावणीकडे आजचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा बदललेला आहे बघण्याचा. होणाजी बाळा, सगन भाऊ, पट्टे बापूराव यांनी ज्या लावण्या लिहिल्या होत्या किंवा अण्णाभाऊ साठेंनी ज्या लावण्या लिहिल्या होत्या त्या प्रकारच्या

0: लावणी अलीकडे आपणाला थोडेशा दिसून येत नाहीत. ही लावणी, ही लापणिका या पुस्तकामध्ये लावणीच्या उगमापासून आजच्या मॉडर्न लावणीपर्यंतचा प्रवास मी केलेला आहे याच्यामध्ये. आणि या पुस्तकाचा उद्देश जो आहे तो निव्वळ मनोरंजन नाही, तर मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे हा या लापणिका पुस्तकाचा उद्देश आहे. त्यामुळे हे पुस्तक थोडस चर्चेचा विषय ठरत आहे. आणि मग थोडासा मी विचार असा केला, कल्पकता हा महत्वाचा साहित्यिकांमध्ये गुण असावा लागतो, आणि ती कल्पना मी थोडीशी केली. एक दिवशी असंच बसलो होतो आणि म्हटलं का बरं आपण मराठी व्याकरणावरती एखादी लावणी लिहावी, मराठी व्याकरणावरती, आणि ती लावणी मी तुमच्यापुढे सादर करू इच्छितो.
1: अगदी सर,
0: माझ्या या अनोख्या लावणीचं शीर्षक आहे मी तर बाई ओळ मराठी ग.

तरणाची आर्त हाकही कानी पडते लई मी तर बाई ओळ मराठी ग चाळ बांधिते पायी संयोगाने प्रीत जुळली

खूपच सुंदर सर. आज आपण साहित्य संपदेच्या या कार्यक्रमामध्ये ग्रामीण अस्सल बाजाच्या कविता काही ऐकवल्या आम्हाला, त्याचप्रमाणे अष्टाक्षरी कवितेचा आनंद दिलात. इतकंच नाही तर ही आत्ताची छान व्याकरणावरची एक विचार करायला लावणारी अशी लावणी ऐकवलीत, कथालेखनातला एक छानसा संवाद पण ऐकवला. आता आपण या मुलाखतीचा शेवट करणार आहोत सर. मुलाखत संपवायच्या आधी आपले आभार मानते. मला असं वाटतं की या मुलाखतीचा शेवट जो आहे तो आभाराच्या औपचारिकतेपेक्षा सुद्धा

0: आपल्या छानशा एका सादरीकरणानं आपण करूयात.
1: ठीक आहे, एक कविता मी तुमच्यापुढे सादर करू इच्छितो. कवितेचं शीर्षक आहे मास्तर. दररोज जाते एकाच्या दाराला, दररोज जाते एकाच्या दाराला, मास्तर शिकवा माझ्या पोराला. पोरग तस लई शान, मनातून गातय साळतलं गाणं, गाणं गाऊन दाखवतय साऱ्याला. मास्तर शिकवा माझ्या पोराला, मास्तर शिकवा माझ्या पोराला. आमच्या जन्माची तर झाली माती, आमच्या जन्माची तर झाली माती, डोक्यावरची उतरली नाही पाटी. आव पाटी गिरवतय पाटच्या पाराला. मास्तर शिकवा माझ्या पोराला, मास्तर शिकवा माझ्या पोराला. दावा त्याला चांगली वाट, दावा त्याला चांगली वाट, साहेब बनवा लई मोठ, मोठ होऊन येईल मग घराला. मास्तर शिकवा माझ्या पोराला, मास्तर शिकवा माझ्या पोरा. मोठा झाल्यावर घेईल साडी, मोठा झाल्यावर घेईल साडी, दारात असेल मोटर गाडी. गाडीत बसून जाईन वारीला. मास्तर शिकवा माझ्या पोराला, मास्तर शिकवा माझ्या पोराला, मास्तर शिकवा माझ्या पोरा.
2: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा साहित्य संपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

आणि बरोबर श्रोते हो, याबरोबरच साहित्य संपदा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:45 होत आहेत. ठीक 8:45 समाचार संध्या आहे. हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: अत्यधिक उपचार।
1: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी विमानतळ, होटगे रोड, सोलापूर।
0: मोबाईल 91-30-396-809।
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496।
4: श्रोते हो, आता आनंद घेऊयात मराठी गाण्यांचा। यामध्ये कलाकार अंतर्गत आजचे आपले कलाकार आहेत सुप्रसिद्ध संगीतकार जोडी राम लक्ष्मण। श्रोते हो, कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं। चला तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूयात तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत। संगीत आहे राम लक्ष्मण यांचं।

0: भरला
1: इफ डॉक्टर इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे कोटा राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात मोशन एज्युकेशन सोलापूर
2: जी नीट एमएसटी सीईटी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी तर एमएसटी सीईटी साठी स्पेशल बॅच
1: आणि विद्यार्थ्यांनो दिवसा कॉलेज करून

0: संध्याकाळी सीईटीची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच, 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू,
1: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सीरीज,
0: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर, मोबाईल 97666 46 400 आणि 78220 97 296.
1: मोशन आहे तर भरोसा आहे,
0: मोशन आहे तर हमखास सिलेक्शन आहे.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
2: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
5: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 93-72-14-44-34. शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ.
6: संपर्क 87-88-46-1497.
7: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाईट, हॅशटॅग लाहोटी साडी.
8: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
9: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
10: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं पांडू हवलदार या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहोत. दादा कोंडके यांची गीतरचना आणि संगीत राम लक्ष्मण यांचं.

यात बोट लावील तिथं गुदगुल्या या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा गुंडके यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं. श्रोते हो, मराठी गाणी यामध्ये एक कलाकार या अंतर्गत आजचे आपले कलाकार आहेत सुप्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतं आज आपण ऐकत आहोत.

0: फोडण्यात
1: झुंबणका अंगाला दूर जावा जरा दूर जावा
0: पर मला एक चानस हवा
1: जरा दूर जावा
0: आधी मला एक चानस हवा
1: जरा दूर जावा
0: अग मला एक चानस हवा

0: भशील का माझी
1: येऊ नका घाईल दम खावा जरा दम खावा
0: आधी मला एक चानस हवा
1: जरा दम खावा
0: पर मला एक चानस हवा
1: जरा दम खावा
0: अग मला एक चानस हवा।
2: आणि बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी गाणी एक कलाकार हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत। आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत। रात्रीचे 9:15 वाजत आहेत। विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
3: श्रोत्याहो, रात्रीचे 10 आहेत। आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांचा मनपसंद कार्यक्रम हॅलो आपली आवड, हा फोन इन कार्यक्रम। निवेदन आहे मृणाल निपुणगी यांचं। चला तर मग ऐकूयात हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम।

0: श्रोत्यांनो नमस्कार. हॅलो, आपली आवड या कार्यक्रमात मी मृणाल निपुणगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्यांनो, आम्हाला सकाळी 11 ते 11:30 या वेळेत काही श्रोत्यांनी फोन केले आणि आमच्याशी संवाद साधला आणि त्याबरोबरच त्यांच्या आवडीची गाणीही कळवली. तेव्हा ऐकूया त्यांच्या संवादासह त्यांची आवडती गाणी. हॅलो आपली आवड. हॅलो आपली आवड कार्यक्रम.
1: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: जिल्हा सांगली इथून मी प्रवीण कबरे बोलतोय मॅडम. मिलिंद इंगळे यांनी गायलेलं गीत आहे पावसावरचं. पाऊस आता पडायला चालू झालेला आहे.
0: अच्छा, तुमच्याकडे
1: सुरुवात झाली. तर मिलिंद इंगळे यांच्या स्वरात आणि संगीतात सौमित्र यांची रचना असलेलं गीत आपण ऐकणार आहोत. गारवा वाऱ्यावर धीर धीर गारवा.
0: बरं बरं, काय करता.

0: मी ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे मॅडम.
1: बर, कुठे? जत मध्ये?
0: हो, जत मध्ये.
1: आमचे कार्यक्रम ऐकता?
0: हो, सर्व कार्यक्रम ऐकतो. आता नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे आपण, सोलापूरची नाट्यकथा,
1: हो
0: तोही ऐकतो. अतिशय सुंदर कार्यक्रम आहे मॅडम.
1: हो, खूप छान.
0: सोलापूरच्या माहिती मिळते, अतिशय सुंदर माहिती मिळते. त्याचबरोबर हॅलो आपली आवड, हॅलो आपली पसंत या कार्यक्रमातून संवाद साधता येतो त्यांची. हो, आणि एक कार्यक्रम होता पहिले कलाकारांच्या सान्निध्यात म्हणून, तो कार्यक्रम बंद केला. असे कार्यक्रम पुन्हा सुरू करावेत.
1: कारण कसं असतं, कुठलाही कार्यक्रम खूप आता बंद करावा असं वाटण्यापेक्षा खूप छान होता तो कार्यक्रम असं म्हणलं तर छान वाटतं. हो की
0: नाही? ऐकला
1: असं होतं. तो छान होता कार्यक्रम, असे कार्यक्रम लक्षात राहतात.
0: हो, अगदी बरोबर आहे. आता कसं म्हणजे पावसाला सुरुवात झालेली आहे.
1: हो,
0: आता म्हणजे खूप उन्हाळा खूप लांबला. आपल्याकडे पाऊस झाला का मॅडम?
1: नाही, आमच्याकडे पाऊस नाही अजिबात.
0: हो,
1: इथे पाऊस
0: इथं नाहीये, पण इथं आता पडायला चालू झाली.
1: अरे वा, छान, येईल आमच्याकडे.
0: हो, आपण आशा करूया,
1: तशीच करूया.
0: ऐकूया मिलिंद इंगळे,
1: मिलिंद इंगळे
0: स्वरात, त्यांच्या स्वरात आणि संगीतात हे
1: सौमित्र यांचं गीत,
0: सौमित्र यांची सुंदर अशी रचना.
1: नक्की नक्की ऐकूया.
0: त्यातले दुसरं गाणं सुद्धा छान आहे मॅडम. सर्व गाणी सौमित्र,
1: सगळीच चांगली आहेत. हो, सगळी चांगली लावते मी हे. धन्यवाद, छान वाटलं आपल्याशी.
0: धन्यवाद, ऐकूया.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: नमस्कार,
0: नमस्कार.
1: चिंतामणी थेवरीतून औदुंबर बंदगर आपण बोलत आहे.
0: बर, बोला.
1: तर आज या कार्यक्रमामध्ये आनंद शिंदे यांच्या जातलं लोकसंगीत कुठलंही लावा.
0: बर,
1: लोकसंगीत पाहिजे.
0: बर बर,
1: आपले कार्यक्रम अतिशय छान असतात आणि मंथन आवडत, परत रेसिपी आवडते. खमंग रुचकर नाही का?
0: हो, खमंग रुचकर
1: आवडतो. लावण्यवती लावणी हा कार्यक्रम आम्हाला शनिवारचा आवडतो.
0: लावण्य रंग.
1: हा, लावण्य रंग. त्यानंतर सकाळचं विचार पुष्प आवडत. सगळेच कार्यक्रम आवडतात.
0: म्हणजे सगळे ऐकता कार्यक्रम तुम्ही?
1: हा, आणि खूप मी जुना श्रोता आहे.
0: हो का?
1: आकाशवाणी भरपूर काही दिलं. अनेक लोक आकाशवाणीमध्ये आले. मला एक आता आठवत नाही, साहित्यांचा कार्यक्रम सुरू आहे का? जो काय मला सापडला नाही कधी.
0: साहित्य संपदा आहे ना? साहित्य संपदा रात्री 8:15 असतो. मंगळवारी.
1: हा, बरोबर. बरेच दिवस मी ऐकलो नाही, काय माहिती मला वेळ मिळाला नाही वाटतं.
0: आज आहे रात्री.
1: हो हो हो, कार्यक्रम अतिशय छान असतात. सगळेच कार्यक्रम छान असतात. आणि गुलदस्ता जुन्या पेपर संघाचा कार्यक्रम असतो, तो देखील आवडतो. एसएमएस वरती सोमवारचा कार्यक्रम असतो, तो आवडतो. आणि खरं म्हणजे हे सगळे कार्यक्रम आपल्याला ऍपद्वारे ऐकायला मिळतात, मोठा आनंद आहे. शिकवण पण छान असतो. 10-11 द्वारे चित्रपट छंदाचा कार्यक्रम असतात. तो तर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुद्धा असावा. सोमवारच्या कार्यक्रमात पण मराठी गाणे समाविष्ट करावेत. आणि शुक्रवारच्या पण कार्यक्रमात मराठी गाणे
0: म्हणजे एसएमएस मध्ये हिंदी असतात ती मराठी पण असावी.
1: हा, एक सोमवार मराठी, एक सोमवार हिंदी.
0: अच्छा, बर.
1: हा, असं असावं असं वाटतंय. आणि मग 5 वगैरे छान छान गाणे असतात. 10 मराठी गाणे असतात. शेतकऱ्यांचा कार्यक्रम अतिशय छान असतो.
0: हो, गावकरी मंडळ. 9 मराठी गाणे असतात. एक कलाकार घेतो त्यामध्ये आम्ही. कलाकार किंवा गायक, संगीतकार, गीतकार असं असतं.
1: हो, आणि नाटकांचा एक कार्यक्रम असावा. आठवड्यातून एक दिवस नाटक असतात. त्याचं मुंबई पुणे केंद्र नाटक असतात. आपल्या आकाशवाणीकडे नाटकांचा संग्रह आहे.
0: नक्कीच, आपल्या अधिकाऱ्यापर्यंत देऊ आम्ही.
1: आकाशवाणीकडे आपल्या सोलापूर आकाशवाणी असो, परत अहमदनगर असो किंवा असो, त्या तिथल्या ठिकाणी आपल्याला लोकसंगीत ऐकायला मिळतं.
0: हो, ठीक आहे. औदुंबरजी, तुमच्या आवडीचं लोकगीत आपण ऐकूया.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हॅलो, आपली आवड.
0: हो, आपली आवड कार्यक्रम.
1: मी अभिमान साबळे पाटील, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका वडवणी, जिल्हा बीड इथून बोलतो मॅडम.
0: बर, बोला.
1: आज हॅलो आपली आवड मध्ये एक गीत ऐकायचं होतं. पुष्पा पागदरे यांनी गायलेलं, आला पाऊस मातीच्या वासात ग.
0: पण अजून पाऊस नाही आला हो.
1: आता येईल ना. आता त्याला निसर्गात असमतोल झालेला आहे आपल्या हस्तक्षेपामुळे मॅडम.
0: बरोबर.
1: नाहीतर वेळच्या वेळेला मान्सून आणि वेळच्या वेळेला निसर्ग पहिल्या होणी राहिला ना. आता
0: खरंच आहे,
1: त्याला कारणीभूत आपणच आहोत.
0: आपण काय करता?
1: मी शेती करतो मॅडम.
0: हो का? मग काय सध्या
1: व्यवसाय आहे?
0: होय का?
1: हो, आणि आता कापूस लागवड झालेली, पण पावसाची प्रतीक्षा आहे.
0: अच्छा, तिकडे तुम्ही कापूस वगैरे घेता हे पीक?
1: हो, आमच्या बीड मध्ये जास्त कापूस आणि सोयाबीनच असतं मॅडम.
0: बर, मग पाणी पुरतं तुम्हाला?
1: पाणी नाही, कोरडो होतो कापूस असतो ना, आणि मध्ये जर खंड पडला तर त्यावेळेस देतो पाणी.
0: हो का?
1: हो, भरपूर पाऊस पडो आणि कापूस भरभरून येऊ.

0: आणि भरभर आमचे शेतकऱ्यांना सुखी चांगले आले
1: खरंच आहे.
0: चांगले दिवस दिसतात
1: शेतकऱ्यांना, चांगले दिवस दिसतात. बरोबर, ठीक आहे. आपण तुमच्या आवडीचं हे गाणं ऐकूया. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: आपली आवड कार्यक्रम.
1: हा नमस्कार मॅडम, मी सोलापूरहून नागेश लाड बोलतोय मॅडम.
0: हा बोला
1: मॅडम. मी गाणं ऐकायचं होतं धुमधडाका पिक्चर मधलं.
0: बर, धुमधडाका मधलं कुठलं ऐकायचंय?
1: अगं ग पोरगी, ते शेवटचं गाणं.
0: अगं ग पोरी फसलीस ग.
1: हो, आणि आकाशवाणीचे कार्यक्रम खूप छान आहेत मॅडम सगळे.
0: हो का, ऐकता आपण सगळे?
1: हो ऐकतो मॅडम सकाळचे सगळे सोलापूर दिनांक.
0: बर,
1: छान आहेत. आणि आता ते नाट्यच पण त्यामुळे ते पण मी सोलापूरातले सगळे नाट्य क्षेत्राबद्दलची माहिती होती पूर्णपणे. हो खूप छान आहेत कार्यक्रम मॅडम सगळे.
0: नाट्यगाथा.
1: हो नाट्यगाथा.
0: बर, तुला व्यवसाय वगैरे काय?
1: मी मॅडम अंध व्यक्ती आहे आणि मी पब्लिक वर्कर डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिसला आहे मॅडम.
0: बर बर,
1: त्याच्यामुळे आम्हाला सोलापूर दिनांक खूप महत्वाचा असतो मॅडम.
0: माहिती मिळते सगळी. बातम्या पेपरच्या आधी समजून जातात सगळ्या.
1: हो थँक्यू.
0: ऐकूया आपल्या आवडीचं गाणं. धन्यवाद.

अग अग पूरी फसल इस ग अग अग पूरी फसल इस ग बोलो तू खुद कन हसल।

0: हॅलो आपली आवाज.
1: हॅलो.
0: हा
1: हॅलो, आपली आवड. मॅडम, मी उत्तर सोलापूर तालुक्याच्या पाकणीवरून बोलतो.
0: कोण बोलताय? नाव?
1: श्रीमंत एलगुंडे.
0: बोला.
1: आवडलं आपलं गाणं हे करायचं. आमच्या नातीला एक गवळण ऐकायची होती. नात आमच्या गवळण गाठी आहे. ती नात गवळण ऐकायची होती मॅडम.
0: बर, केवढी आहे
1: नात? नात पहिलीला शाळेला आहे मॅडम.
0: हो का?
1: तिनं शिवजयंतीला गणपतीच्या वेळेस पहिला नंबर आला. ते गवळण हे केलं. 25-30-50 पोरीने असं गाण्याचा कार्यक्रम केला होता.
0: अच्छा.
1: परत तिनं गवळण ते घागर घेऊन ती ऍक्टिंग करून अशी गवळण गायली. ते गवळण हे करायची मॅडम. पहिल्यांदाच फोन लावला मॅडम.
0: बर बर. मग आता शाळेत गेली असेल पण ती?
1: हा, आता शाळेत गेले. आता ते पहिल्यांदाच फोन लागला. ते खूप आनंद वाटला.
0: बर बर बर. स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आणि खूप छान वाटलं. म्हणजे ती शिकते का गाणं?
1: हा, पहिले आता पहिले नाही, यावर्षी पहिलेले गेले.
0: हा हा. नाही, गाणं शिकते का? पा
1: मॅडम, ती स्वतः म्हणली.
0: बर.
1: हा, त्याच ती स्वतः तिनं स्वतः गवळण म्हणली.
0: अरे वावा, खूप छान.
1: शिवजयंतीला कालच्या 50 पूर्वी भाग घेतला, त्या एक नंबर निघाला तिचा.
0: अरे वावा, खूप छान. अभिनंदन
1: करून एवढी ऍक्टिंग करून म्हणते. हो, म्हणून गाणं आहे. गाणं तिला गाण्याचा हुशार तर लय आहे मॅडम. एक नंबर हुशार आहे. हा, हुशार आहे. हा, नात आहे इथं शाळेला आणले. नात आहे.
0: बर बर. छान. काय नाव आहे तिचं?
1: तिचं मृणाली स्वप्नील सुळे.
0: बर बर. खूप छान. मृणालीला शुभेच्छा. आणि खूप छान अशीच पुढे पुढे प्रगती करत राहा.
1: हा, मी शेती करतोय. 4-5 एकर शेती आहे.
0: बर.
1: 5-7 जनावरांची. हा, शेती करतात. शेंगा चालवायला काढायला बाया शेंगा काढायला राहिले त्या. बेमोगाच्या शेंगा.
0: बर बर. आता शेतात पाणी वगैरे कसं आहे तुमच्याकडे?
1: पाणी जरा कमतरचा पडा. पाऊस काय येणार? पाणी आहे थोडं थोडं चालू आहे उसाला इथे.
0: मृणालीला पण सांगा खूप शुभेच्छा. आणि तिच्यासाठी
1: संध्याकाळी ऐकत आहे मॅडम.
0: हा, बर बर. ऐकूया आपण गवळण.
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद.

0: हॅलो, आपले आवड कार्यक्रम.
1: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार,
1: बार्शी तालुक्यातील कवेतून कुबेर मस्ती बोलतोय.
0: बोला.
1: तर आजच्या हॅलो आपल्या एवढ्या कार्यक्रमासाठी मी बरं फोन केलाय. तर आजच्या कार्यक्रमामध्ये मला खरा वारसदार या चित्रपटातील गीत ऐकायचंय. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलाय. त्या गीताची शब्द आहेत, अशीच होती मनात माझ्या माझी सोजनिक, ही गीत ऐकायचं.
0: बरं, काय करता आपण?
1: मॅडम मी बांधकाम व्यवसाय करतोय. सोलापूर आकाशांचे कार्यक्रम ऐकून म्हणजे मी लहानपणापासून सोलापूर आकाशांचे कार्यक्रम ऐकतोय. कार्यक्रम हो सोलापूर आकाशांचे कार्यक्रम सर्व दर्जेदार कार्यक्रम आहेत.
0: ठीक आहे, आपण ऐकूया तुमच्या आवडीचं गाणं. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: हेलो, आपली आवड
1: हेलो,
0: कार्यक्रम.
1: नमस्कार मॅडम. मी सुमित
0: नमस्कार.
1: प्रशांत माळी बोलतो. सुमित
0: प्रश्न
1: प्रशांत माळी बोलतोय,
0: बर, कुठून बोलताय?
1: मार्डी. गाणं ऐकत होतो मॅडम.
0: कुठलं गाणं ऐकायचंय?
1: पावसावरच मॅडम. आता पाऊस नाही, पाऊस पडायसाठीच गाणं आहे ना ते.
0: बर
1: पडर पाण्या कर पाणी पाणी.
0: बर बर, काय करतो
1: गेल्या
0: आपण?
1: वर्षी मॅडम मॅडम शेती आमची 3.5 एकर.
0: हो का?
1: हा, गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस झालता मॅडम. या वर्षी जून महिना संपत आला तरी पाऊस नाही. आणि गेल्या वर्षी पावसाला खूप लोक कंटाळले होते.
0: कंटाळ गेल्या वर्षी खूप
1: आता
0: पाऊस
1: या
0: झाला
1: वर्षी
0: आणि आता अजिबात
1: आतुरतेने
0: नाही.
1: वाट आता आतुरतेने वाट पाहिल ती पण पाऊसच नाही आहे.
0: होय, खरंच आहे. येईल येईल, आता आपण
1: हा
0: निसर्गाला पण आपणच कारणीभूत आहे असं होण्यासाठी.
1: हो मॅडम, बरोबर आहे ना.
0: बरं, या शेती आणि काय करता आपण दुसरं?
1: शेती आहे, तंबींच्या कामाला जाते.
0: होय का?
1: मला एक बोलायचं होत, जे सुनोत्तराने वाहने कार्यक्रम आहे ना, त्यामध्ये मॅडम माझे 2-3 उत्तर बरोबर आले तरी त्यांनी नाव घेतलेलं नाही त्या सरांनी.
0: काय होतं, खूप मेसेज आलेले असतात.
1: सगळ्याच्या आधी मेसेज गेलता मॅडम माझा.
0: तर काही वेळेला नेटवर्क जर नसेल तर कधी कधी
1: हा
0: मागं
1: हा
0: पुढे होऊ शकतो आणि सगळ्यांचीच नावं येतील असं होत नाही ना.
1: आणि ते व्हॉट्सअपला बी पाठव म्हणले तर व्हॉट्सअपला पण पाठवलेल त्यांना.
0: बर बर, पाठवत राहा, असं काही नाही. कोणी मुद्दाम नाव घेत नाही असं होत नाही.
1: हो
0: कधी
1: हो
0: कधी खूप मेसेज येतात एकदम आणि मग त्यामध्ये राहून जातं ते नाव.
1: ठीक आहे ठीक आहे मॅडम,
0: धन्यवाद
1: धन्यवाद.

0: हेलो, आपली आवड कार्यक्रम.
1: हॅलो, आपली आवड कार्यक्रम.
0: हो, बोला.
1: दीपक अवताडे बोलतोय रोडे बुद्रुकून. आपले कार्यक्रम एकदम मस्त असते. रोज ऐकतो आम्ही बातमी, सोलापूर दिनांक,
0: बर,
1: आपले भक्तिगीत सकाळची, आपली आवड, हॅलो आपली पसंत, एस एम एस ची वाहने, एक मराठी गाणं आपल्याला,
0: कुठलं
1: एक माहेरची साडी मधलं लावा.
0: माहेरची साडी, त्यातलं कुठलं?
1: हा, कुठलं पण चालेल, काय नाही, कुठली बी लावा.
0: बर, मराठी गाणी आवडतात का जास्त?
1: हा, मराठी आवडतात गाणी,
0: कुठलं
1: बी लावा.
0: बर, काय करता आपण?
1: मॅडम शेती करतोय.
0: बर, काय मग आता
1: शेतीत? काय ना, ऊस आहे थोडा,

0: दोन एकर ऊस आहे. हा, पाऊस नाही,
1: पाऊस
0: पावसाची
1: नाही आहे.
0: प्रतीक्षा. हा, पावसाची प्रतीक्षा वाट पाहावं लागत आहे.
1: खूपच वेळ झालाय.
0: हा, जून महिना संपत आला तरी पाऊस नाही.
1: हो ना, ठीक आहे, आपण ऐकूया माहेरची साडी मधलं गाणं.
0: हा ठीक आहे, ठीक आहे, ओके, धन्यवाद
1: धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो नमस्कार।
0: नमस्कार, कौन बोलता है?
1: मी खुबजी सनाता बोलतो, भाऊ सैन्य बोलतो, पिंपरी शाली तालुकाने वास्तव जिल्हा अहमदनगर सोलापूरचे कार्यक्रम आकाशवाणी केंद्राचे खूप छान आहे ताई।
0: ऐकता सगळे?
1: हो,
0: बर, कोणते
1: पण
0: आवडतात
1: मी
0: मग?
1: पाठी जाऊ कोणते समज की बाहेरला
0: गाणं कुठलं ऐकायचं आज?
1: चित्रपट आहे मुका घ्या मुका
0: बर, त्यातलं कुठलं?
1: जालावती लाली ही वाढली कशी ही गीत आहे का ताई?
0: बर.
1: आमच्या काय मित्र नाव घेता का? अक्षय चंदन, ऋतु चंदन, जॅकिर मुलानी आणि सुरेखा ताई गर्जी।
0: धन्यवाद.

0: तर श्रोतेहो हा होता आजचा हॅलो आपली आवड हा कार्यक्रम. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून. मी मृणाल निपुणगे आता आपला निरोप घेते. नमस्कार.
1: आणि बरोबर श्रोतेहो याबरोबरच हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. निवेदन होतं मृणाल निपुणगे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास

0: गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
0: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम ऐका, साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 11 वाजत आहेत. ठीक, 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.